सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग
दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज मंगळवार, निजज्येष्ठ शुद्ध नवमी अर्थात 23 जून 2026। आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र। आज महेश नवमी आहे। कुमारी पूजनाचा आजचा दिवस आहे। निंबाळ जिल्हा विजापूर इथल्या श्री गुरुदेव रानडे यांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. तत्वज्ञानाचा अर्थ काय? विश्व वस्तूच्या म्हणजे मानवी जीवनासह सर्व विश्वाचा अर्थ सांगणाऱ्या सामान्य आणि मूलभूत संकल्पनांची सुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणी करणारी ज्ञानव्यवस्था म्हणजे तत्वज्ञान. आपल्या म्हणजे माणसाच्या सर्व प्रकारच्या अनुभवाची उपपत्ती लावणं हे तत्वज्ञानाचं कार्य आहे. तत्वज्ञानाच्या अत्यंत व्यापक साच्यात सर्व प्रकारचा अनुभव बसवता आला पाहिजे. आपण जे जे काही अनुभवतो म्हणजे पाहतो, जाणतो, भोगतो, अपेक्षितो, त्याच्या योगाने प्रवृत्त होतो आणि निवृत्त होतो, ते तत्वज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करण्याचं उदाहरण वाटलं पाहिजे. आपल्या संस्था, आपली ध्येय, आपले प्रयत्न, आपल्या कला यांचं योग्यत्व आणि अयोग्यत्व तत्वज्ञानाच्या योगाने आपल्याला पारखता आलं पाहिजे. चिंतनाच्या किंवा चिकित्सेच्या अवस्थेला पोहोचलेला धर्म तत्वदर्शनाची विशाल पार्श्वभूमी प्रथम निर्माण करतो. त्याला सनातन धर्मात विश्वस्थितीशास्त्र म्हणजे आजच्या आधुनिक युगात कॉस्मॉलॉजी असं म्हटलं जातं. भारतीय तत्वज्ञान प्रथम वैदिक धर्माच्या वातावरणात जन्मलं. ते प्राचीन उपनिषदांमध्ये ग्रथित केलं गेलं. उपनिषदांमधली प्रौढ तत्वज्ञानाची बाल्यावस्था वेदांमधल्या धर्मात प्रत्ययाला येते. उपनिषदांच्या पूर्वी झालेल्या वैदिक वाङ्मयातल्या विचारांचं स्वरूप बौद्धिक मनासारखं नसून त्यांचा आकार कविकल्पनांचा आहे किंवा देवतांच्या प्रार्थनांचं स्वरूप त्याला आलेलं आहे. गाढ धार्मिक श्रद्धा आणि देवकल्पना यांचं प्रभुत्व त्यात सर्वत्र पसरलेलं दिसतं. उपनिषदं ही संघटित दर्शनांची पूर्वावस्था आहे. त्यातून सुप्रसिद्ध भारतीय प्राचीन संघटित दर्शनं म्हणजे तत्वज्ञानं उगम पावली आहेत. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 जून. हेतू शुद्ध ठेवावा. मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचं पाणी स्वाभाविकच गोड असतं. म्हणून हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरतं अन्न वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. नको दैन्य वाणे जिणे भक्ती उणे हेच रामरायाजवळ मागावं. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेऊन येतो. जे ज्याला पाहिजे ते तो देतो. पर्वकाळात सज्जन तसंच दुर्जनही आपली कामं करून घेतात. जारण मारण ही देखील पर्वकाळात शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचं कसं व्हावं हे पाहावं. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. काहीही कर पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस असं भगवंताजवळ मागावं. आजवर कळत न कळत जे पाप झालं असेल ते नाहीसं कर, पुढे पुन्हा नाही करणार असं म्हणावं. म्हणजे मागली पापं नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. नरकातल्या किड्यांना नाही किळस येत. विषयी लोक प्रपंचात रंगून जाऊन साधू संतांची निंदा करतात. त्यांना मीच काय तो एक शहाणा मोठा असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असं म्हणतात. माझं चुकतं आहे एवढं कळलं तरी चालेल. आणि विषयी लोकांना मला कुठे दुःख आहे असं वाटतं, पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चाताप होतो. देव आहे असं खऱ्या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्विचार सच्छास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असं वाटत असतं, पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही. त्यासाठी डॉक्टरचं औषध घ्यावं लागतं. तसं ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्याने नाम घेणं हेच एक औषध घ्यावं. भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काही येत नाही. खाणीतल्या दगडामध्ये जसं सोनं असतं तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोनं हाती लागतं. त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. शुद्ध असावे आचरण तसेच असावे अंतःकरण, त्यात भगवंताचे स्मरण हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद.
0: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो संत नामदेव महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे मंगला नाथ यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ. गावाच्या वेशीवर उभ्या असलेल्या रखवालदारावर कृपादृष्टी झाली आणि चेष्टेच्या अधीन गेलेल्या रखवालदाराचं भक्तात रूपांतर झालं. त्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या. तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता आणि स्वामींच्या अगोदरच्या अवतारात म्हणजे स्वामी श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हा तो स्वामींच्या निकट होता. रखवालदाराच्या तोंडून श्री दत्तात्रेय स्तुती बाहेर पडू लागली. अतिशय सुस्वर आवाजात तो म्हणू लागला, ज्ञानसागर शिवगुरु अवधूत नाम ही निज सुख धाम. रखवालदाराच्या मुखातून स्वामी स्तुती प्रकट होऊ लागली आणि जमलेले लोक दिग्मूढ झाले. त्या लोकांमध्ये स्वामींविषयी अभद्र बोलणारे ते टोळभैरव सुद्धा होते. स्वामी हे श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना खात्री पटली आणि सर्वांनीच स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्या टोळभैरवांनी स्वामींची क्षमा मागितली. नंतर रखवालदार लोकांना हात जोडून सांगू लागला, गेले 3 दिवस स्वामी भणंग अवस्थेत इथे बसून आहेत. ते जागेवरून उठले सुद्धा नाहीत. माझा उद्धार व्हावा अशी स्वामींची इच्छा होती म्हणून मला स्वामींची चेष्टा करण्याची दुर्बुद्धी झाली. प्रथम आपण स्वामींची उत्तम भोजनादी व्यवस्था करूया. रखवालदाराचं बोलणं संपतं इतक्यात चिंतोपंत टोळांनी पुन्हा स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. परंतु स्वामींना चिंतोपंतांच्या घरी जायचंच नव्हतं. त्यांनी फक्त चिंतोपंतांच्या दिशेने भेदक कटाक्ष टाकला. मात्र चिंतोपंत मनोमनी काय समजायचं ते समजले. ते एकदम स्तब्ध झाले. केवळ चिंतोपंतांनाच नव्हे तर जमलेल्या गर्दीतल्या प्रत्येकाला वाटू लागलं की स्वामींनी आपल्या घरी यावं. अनेकांनी तसा आग्रह धरला. स्वामींनी कोणाच्याच विनंतीकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्या परमभक्ताचा त्या गर्दीत शोध घेत होते. परंतु तो परमभक्त त्यांच्या दृष्टीलाच पडेना.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वोत्तम मौल्यवान गोष्ट कोणती तर एकच, आणि ती म्हणजे अखंड नामस्मरण. ह्या क्षणापासून तुम्ही एक निर्णय घ्या की आजपर्यंत जे काही आयुष्य आपण घालवलं आहे त्याचा यत्किंचितही विचार न करता उरलेलं संपूर्ण आयुष्य फक्त नामस्मरणात बुडून जायचं. हेच आपल्या आयुष्याचं ध्येय व्हायला हवं. बहुतेक माणसं बाह्यांगाने लाभणाऱ्या सुखासाठी जगतात. तुम्ही फक्त नामस्मरणासाठीच जगायला हवं. तसं आत्म्याला जाणवलं पाहिजे. आपल्यापाशी फक्त एक नाम हवं. बाकी कशाचीही सोबत मिळाली नाही तरी चालेल. त्यासाठी आपल्यापाशी वैराग्यपूर्ण विवेक हवा. तरच नाम रक्ताभिसरणातून वाहू लागेल. त्याला एक उपाय आहे आणि तो म्हणजे आपण करीत असलेला प्रपंच देवालाच अर्पण करावा. तो संसाराचं पाहून घेईल. आपण मात्र नामातच राहायचं.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: पूर्वम्।
1: जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्य हे सद्गुरूच्या आज्ञेवरून गोविंदनाथांची आज्ञा शिरसावंद्य करून यतींद्र शंकर काशीपुरीला आले आणि काशीपुरीमध्ये आपले जगदुद्धाराचे कार्य आरंभिले। त्या ठिकाणी अरुणाचा अवतार आचार्य शंकराचे शिष्यत्व पत्करण्यासाठी आले होते। त्याला त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव सनंदन असे ठेवण्यात आले। आनंदगिरीसारखे इतर देवतांचे अंश सुद्धा आता शंकराचार्यांच्या भोवती गोळा झाले व त्यांनी आचार्याचे शिष्यत्व पत्करले हे जन्मतःच विरक्त होते। एकदा शिष्यांना बरोबर घेऊन आचार्य मध्यान्ह समयी गंगेवर स्नानाला गेले असता चार भीषण श्वान बरोबर घेतलेला एक अंत्यज आपला मार्ग अडवून उभा आहे। श्वान म्हणजे कुत्रे, चार कुत्रे घेऊन एक अंत्यज आपला मार्ग अडवून उभा टाकलेला आहे असं आचार्यांनी पाहिलं। आचार्य त्या अंत्यजाला दूर हो असे म्हणाले। तेव्हा तो अंत्यज म्हणाला, तुला ज्ञानाचा गंध सुद्धा दिसत नाही, संन्यासाचा नुसता वेष करून लोकांना फसवतोस असे दिसते।

आहे, जो अव्यक्त आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, त्याच्या विमल स्वरूपाच्या मोहामुळे तुला विसर पडलेला दिसतो। विद्या संपादन करून सुद्धा जनसंग्रह करण्याची तुच्छ इच्छा तुझ्याजवळ दिसते आणि म्हणून तू मला जा असे म्हणतोस, असे म्हणून तो अंत्यज स्वस्थ बसला। तेव्हा आचार्यांनी त्याला उत्तर दिले, तू अंत्यज आहेस या बुद्धीचा मी त्याग करतो, तुझ्या बोलण्यावरून तू आत्मवेत्ता दिसतोस आणि तो मला वंदनीय आहे। जो आत्मवेत्ता आहे तो जन्माने जरी अंत्यज असला तरी तो दिव्य आहे आणि तो मला वंदनीय आहे, अशी माझी दृढ निष्ठा आहे। आचार्य असे बोलत आहे तोच अंत्यजाचे ते रूप नाहीसे झाले आणि साक्षात धुर्जटी आचार्यांना समोर दिसू लागले। हे शंभो, देहदृष्टीने मी तुझा दास आहे, आचार्य त्यांना सांगायला लागले। जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे, ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना, आणि आत्मदृष्टीने जे तू आहे तोच मी आहे, तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस, असा माझ्या बुद्धीचा निश्चय आहे, असं आचार्यांनी धुर्जटीला सांगितले। आचार्यांचे हे बोलणे ऐकून धुर्जटी म्हणाला, व्यासासारखा तू पण माझ्या अनुग्रहाला पात्र आहेस। धुर्जटी म्हणजे महादेव। आता तू ब्रह्म सूत्रावर भाष्य रचना कर, असे बोलून महादेव अंतर्धान पावले। आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य रचले, त्याचप्रमाणे उपनिषद यांच्यावर सुद्धा भाष्य रचले। विष्णू सहस्र नामावर टीका लिहिली आणि मग श्रीमद भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य लिहिले। मग सनत सुजातीय, उपदेश साहस्त्री, विवेक चुडामणी इत्यादी अनेक वेदांतपर ग्रंथाची रचना आचार्यांनी केली व याशिवाय अनेक स्तोत्रांची सुद्धा त्यांच्या हातून रचना झाली। एकदा आचार्य आपल्या शिष्यांना शारीरिक भाष्याचा पाठ देत असताना एक वृद्ध ब्राह्मण तिथे आला व त्याने, तू कोण आहेस व काय शिकवत आहेस असा प्रश्न विचारला असता शिष्याने उत्तर दिले, हे आमचे आचार्य भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य आहे आणि आम्हाला शारीरिक सूत्रातील भाष्याचा पाठ शिकवत आहे। हे ऐकल्यावर तो ब्राह्मण आचार्यांना म्हणाला, जर तुम्ही भाष्यकार असाल तर एक सूत्र म्हणून दाखवा आणि त्याचा अर्थ मला सांगा। तेव्हा आचार्य म्हणाले, सूत्रार्थ जाणणाऱ्या गुरूंना नमस्कार असो, कारण तुम्हाला इच्छा झाली ना सूत्र ऐकण्याची, त्याचा अर्थ ऐकण्याची इच्छा झाली। मी सूत्रे जाणतो असा मला जरी अभिमान नसला तरी आपण म्हणता त्याप्रमाणे मी करून दाखवतो। मग त्या ब्राह्मणांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे आचार्यांनी दिली। आचार्यांनी मान वर करून पाहिली, कारण खाली पाहून बोलू लागले ना, व व्यासांना ओळखले व त्यांचा यथोचित आदर सत्कार केला, कारण ते ब्राह्मणाच्या वेशात व्यास महर्षी व्यास आले होते आचार्यांची परीक्षा घेऊ लागले। व्यास आचार्यांना म्हणाले, तुमचे हे भाष्य पाहून मी संतुष्ट झालो आहे, तरी आता तुम्ही या ज्ञानाचा सगळीकडे प्रसार करावा। तेव्हा आचार्य म्हणाले, आपण मागे आज्ञा दिल्याप्रमाणे मी भाष्यांची रचना केलेली आहे, आता माझे आयुष्य संपलेले आहे, तेव्हा मी आता दोन घटकामध्ये मणिकर्णिकेमध्ये या शरीराचा त्याग करणार आहे। यावर व्यास म्हणाले, असे करू नका, अजून या विद्येचा प्रसार सगळीकडे करावयास काही वर्ष लागतील, तेव्हा तुम्ही आणखी 16 वर्ष या पृथ्वीवर वास करा आणि हे आत्मज्ञान प्रसारण करण्याचं कार्य करा। आचार्यांनी ते म्हणणे मान्य केल्यावर द्वैपायन व्यास अंतर्धान पावले। मग आचार्य दिग्विजय करावयास निघाले। वाटेमध्ये प्रयागजवळ कुमारील भट्ट आपल्या व्रताच्या पालना प्रित्यर्थ तुषाग्नीमध्ये स्वतःला दहन करून घ्यावयास निघाले होते। त्यांची गाठ पडली आचार्यस। आचार्यांनी त्यांना आपल्या भाष्यावर वार्तिक लिहिण्याची विनंती केली आणि म्हणाले, तुम्ही स्वतःला जाळून घेतले म्हणजे मग मी कमंडलूतील पाण्याने जिवंत करेन, म्हणजे व्रतभंगाचे पाप तुम्हाला लागणार नाही आणि माझ्या भाष्यावर तुम्ही वार्तिक पण सुद्धा लिहाल। यावर कुमारील भट्ट आचार्यांना म्हणाले, मला परलोक गमनाची परवानगी द्या,
आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही करू शकाल याबद्दल मला

शंका नाही, पण तुमचे कार्य मंडन मिश्राकडून होऊ शकेल। काहीही उपाय करून त्याला वश करून घ्या म्हणजे झाले। हे आचार्य, तुम्ही साक्षात विश्वनाथ आहात, तेव्हा तुमच्या समक्ष मला या तनूचा त्याग करू द्या। कुमारील भट्टास ब्रह्मोपदेश करून त्यांच्या विष्णुलोक गमनानंतर आचार्य आकाश मार्गाने मंडन मिश्रा राहत होते त्या माहिष्पती नगरीला आले। तेथे आल्यावर मंडन मिश्रांचे पंडिताचे घर कोठे आहे अशी चौकशी केली। अशी चौकशी केली असताना ज्या घराच्या दारातील पोपट जग हे ध्रुव आहे का अध्रुव आहे अशी चर्चा करताना दिसेल ते घर मंडन मिश्रांचे आहे असं समजावं। आणि असं घर मग आचार्यांनी मिळालं असे कळले। तेव्हा कारण त्या घराजवळ आल्यानंतर मंडन मिश्र श्राद्धाला बसले आहेत असे कळले तेव्हा आचार्यांनी आकाश मार्गाने घरात प्रवेश करून घेतला। श्राद्ध चालू असताना संन्यासाचे हे मध्येच विघ्न आलेले पाहून पंडित महाराज रुष्ट झाले। यामुळे मंडन मिश्राचा आणि आचार्यांचा जो संवाद झाला त्यामध्ये प्रश्नाचा मुद्दाम वेगळा असा अर्थ लावून आचार्यांनी दिलेल्या वाकड्या उत्तराबद्दल प्रसिद्ध आहे आचार्य आणि मंडन मिश्रीमध्ये झालेला वाद। कारण मंडन मिश्रींचा महत्त्वाचा मुद्दा होता की कर्मानं मोक्ष होतो आणि आचार्यांचा मुद्दा होता की ज्ञानानं मोक्ष होतो। मग आचार्यांना कर्माचं खंडन करायचं होतं आणि अद्वैत मत प्रस्थापित करायचं होतं, म्हणून हा आता वाद पुढे दोघांच्या मध्ये वाद व्हायचा असे ठरवले। वादाचा निर्णय मंडन मिश्राच्या बायकोने द्यावा असे पण ठरले, कारण ती साक्षात सरस्वती देवी होती असे आचार्य जाणत होते। वाद करताना आचार्यांनी व मंडन मिश्रांनी दोघांनी प्रतिज्ञा केल्या। आचार्यांनी प्रतिज्ञा अशी केली की वादामध्ये माझा पराजय झाला तर संन्यास दर्शक अशी कषाय वस्त्रे वापरण्याचे सोडून देऊन मी शुभ्र वस्त्रे परिधान करू लागेल। आणि मंडन मिश्रांनी अशी प्रतिज्ञा केली की जर मी वादामध्ये हरलो तर संन्यास ग्रहण करेल, गृहस्थाश्रमाचा त्याग करेल। मंडन मिश्रांच्या बायकोने वाद करणाऱ्या दोघांच्याही गळ्यात माळा घातल्या व असे सांगितले की जो वादामध्ये हरेल त्याच्या गळ्यातील माळ प्रथम सुकून जाईल। बऱ्याच दिवसांच्या वादानंतर आचार्यांनी मंडन मिश्राला निरुत्तर केले आणि मंडन मिश्राच्या गळ्यातील माळ कोमेजून गेली। यानंतर मंडन मिश्राची बायको आचार्याकडे वळून म्हणाली, पूर्वी अतिशय राग आल्यामुळे दुर्वास ऋषींनी मला शाप दिला होता, त्या शापाच्या प्रभावामुळे मी पृथ्वीवर आले आणि आता या शापाची अवधी सरला आहे आणि आता मी निजधामाला जाते, पण आचार्यांनी तिला तसे जाऊ दिले नाही। पराभूत झालेल्या मंडन मिश्रांनी आचार्यांना आणखी काही शंका विचारल्या आणि त्या शंकाचे पण आचार्यांनी निवारण केले। यानंतर मंडनाची पत्नी आचार्यांना म्हणाली, आपण मंडन मिश्राला समग्र जिंकले आहे असे समजू नका, कारण मी त्यांचा अर्धा भाग आहे, अर्धांगिनी आहे, अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि शक्तीचा अवतार आहे, प्रकृती आणि पुरुषाचं हे मिलन आहे, म्हणून तेव्हा मला जिंकल्याशिवाय तुम्हाला मंडन मिश्राला आपला शिष्य करू नका। तुम्ही जरी सर्वज्ञ असलात तरी सुद्धा मला तुमच्याशी वाद करावयाचा आहे, असे तिने म्हटल्यानंतर मग सरस्वती आणि आचार्य यांच्यामध्ये वाद सुरू झाला। 17 दिवस हा वाद चालला। किती दिवस? 17 दिवस सरस्वती माता आणि आचार्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्यामध्ये 17 दिवस वाद चालला। मग तिने आचार्यांना कामशास्त्राविषयी काही प्रश्न विचारले, तेव्हा आचार्य विचारात पडले, या प्रश्नांचे उत्तर न द्यावे तर अल्पज्ञता पदरी येते, बरं उत्तर द्यावे तर ब्रह्मचर्याश्रमातून एकदम संन्यास ग्रहण केलेल्या माणसाला ते शोभत नाही। तेव्हा आचार्यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागितली। सरस्वतीने हसत हसत ती मुदत दिली। मग आचार्यांनी योग बळाने आकाश मार्गाने शिष्यासकट गमन केले। निर्जल देशातील अमरुक नावाचा एक राजा नुकताच मरण पावला होता, त्यांच्या शरीरात आचार्यांनी योग बळाने प्रवेश केला आणि आपल्या शरीराचे रक्षण करण्याची आपल्या शिष्यांना आज्ञा दिली।
आचार्यांनी त्या राजाच्या शरीराच्या आधाराने सरस्वतीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जे अनुभव घ्यावयास पाहिजे होते ते घेतले. अपसुक राजा जिवंत झालेला पाहून त्यांच्या मंत्र्यांना थोडे आश्चर्य वाटले व जिवंत झाल्यानंतरचे त्या राजाचे वर्तन आणि पूर्वीचे वर्तन यामध्ये त्यांना फरक वाटल्यामुळे त्या मंत्र्यांनी असा विचार केला की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यासारखा दिसतो. तेव्हा त्या योग्याच्या शरीराचा आपण नाश केला म्हणजे त्या योग्याला राजाच्या शरीरामध्ये राहावे लागले, राजाच्याच शरीरामध्ये त्याला राहावं लागलं आणि त्यांनी आपल्यावर राज्यकारभार जो सोपवला आहे तो तसाच आपल्याकडे राहील. इकडे महिन्याची मुदत संपत आली असे पाहून आचार्य शिष्य सुद्धा अस्वस्थ झाले होते. ते आचार्यांना शोधित हिंडत होते. अपसुक राजा एकाएकी जिवंत झाला ही कथा त्यांच्या कानावर आली आणि तेव्हा आपल्या आचार्यांनी या शरीरामध्ये प्रवेश केला असावा असा विचार करून गायकांचा वेश धारण करून ते त्या राजाच्या दरबारी आले. त्यांनी आचार्यांना राजाचे शरीर सोडण्याची वेळ आली आहे अशी सूचना गाणे म्हणत म्हणत दिली, गायन करत करत दिली ना. याच सुमाराला मंत्र्यांच्या सेवकांनी आचार्यांचे शरीर शोधून काढले होते व त्या शरीराला अग्नी देत होते. तेवढ्यात आचार्यांनी स्वशरीरामध्ये प्रवेश केला आणि नरसिंह रूपाचे स्मरण करून अग्नी शांत केला व परत मंडन मिश्राच्या ग्रहाप्रती आले. त्यांना आलेले पाहून मंडन मिश्रांची भार्या म्हणाली, तुम्ही मला वादात जिंकले आहे, आता मी निजधामाला जाते. जाता जाता आचार्य तिला म्हणाले, हिरण्य गर्भाच्या उदरातून आपण दोघेही निघालेलो आहोत, तेव्हा तू माझी सहोदरा आहेस, तेव्हा मी स्थापन केलेल्या पीठामध्ये तू वास करावा. सरस्वतीने पण तथास तू म्हटले आणि ती अंतर्धान पावली. मंडन मिश्रांनी आचार्यापासून संन्यास दीक्षा घेतली. आता त्यांचे नाव सुरेश्वराचार्य झाले. आता यानंतर हस्तमलक या शिष्याची कथा आलेली आहे. या ठिकाणी त्यांना आणखी एक मोठा शिष्य प्राप्त होणार होता. प्रभावकर हा एक ब्राह्मण होता, त्याला एक मुलगा होता, परंतु तो मुका होता. तो निर्बुद्ध असावा असे लोकांना वाटे, परंतु शंकरांना तो योगी असावा असे वाटले. हा मुलगा असा कसा केव्हापासून झाला असे प्रश्न त्यांच्या आईवडिलांना विचारण्याऐवजी त्यांनी सरळ त्या मुलालाच प्रश्न केला, हे मुला तू कोण आहेस, कस्त्वम शिशो कश्य कुतोसी गंतः कि नाम ते त्वम कुता आगतोसी, असा प्रश्न आचार्यांनी केला, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठं जाणार आहात. त्यावेळेस हस्तामलकांनी उत्तर दिलं, 12 वर्षानंतर उत्तर दिलेलं आहे, कारण ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासाठी मुंज करावं लागतं आणि मुंज करण्याच्या आधी गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो. आता हा मुलगा बोलतच नाही, खात नाही, पित नाही, मग कसं आता गायत्री मंत्राचा उच्चार केल्याशिवाय मुंज होणार, मुंज झाल्याशिवाय ब्राह्मणत्व सिद्ध होणार. मग इतक्यामध्ये 12 वर्षांचा अवधी लोटल्यानंतर आचार्यांची पहिल्यांदाच भेट झाली. पहिल्यांदाच प्रश्न केला आचार्यांनी, तुम्ही कोण आहात. त्यावेळेस हस्तामलक सांगतात, ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, मी मनुष्य नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी गृहस्थी नाही, वानप्रस्थी नाही, ब्रह्मचारी नाही, तर मी कोण आहे. सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा, मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा आहे. असं प्रत्यक्ष दैवी शक्ती प्राप्त असलेला गुरुचा योग्याने मौन सोडावे म्हणून ज्या ठिकाणी तिष्ठ राहून प्रश्न विचारित आहे त्या स्थानापेक्षा अधिक पवित्र स्थान कोणते असू शकेल आणि त्या योग्याचे मौनही असे कायम राहील. तो तथाकथित मुका उतरला, मी नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे, निर्जीव जड वस्तू नव्हे, कारण हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे मन, हे जग, हे सगळे निर्जीव आहे, जड आहे आणि याला जाणणारी चेतन दिव्य शक्ती आपण आहोत, म्हणून या बालकानं मी नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे असं उत्तर दिलं. आणि गुरुच्या आशीर्वादामुळे मुका आणि निर्बुद्ध मानला गेलेला तो मुलगा फार मोठा साधू आहे हे दिसून आले.
गुरुंना अतिशय आनंद झाला, त्याला त्यांनी आपल्या शिष्य बनविले आणि या शिष्याचे नाव हस्तामलक असे नाव दिलेले आहे. आता चार धर्मपीठांची स्थापना कशी झाली? शंकराचार्यांच्या जीवनातील नंतर महत्वाची घटना म्हणजे त्यांचे श्रृंगेरीतील आगमन होय. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी श्रृंगेरी गाव वसलेले आहे. ते अतिशय रम्य ठिकाण आहे. प्राचीन काळी विभंडक ऋष्यशृंग आणि इतरांनी तेथे आपली साधना सुरू केली. तेव्हापासून ते अतिशय पवित्र स्थान म्हणून नावारूपाला आले. त्या स्थानाचे महात्म्य आणि पावित्र्य पाहून शंकराचार्यांनी आपले पहिले वेदांत ज्ञानपीठ श्रृंगेरी स्थापन केले. ह्या श्रृंगेरीला त्या ठिकाणी विद्येची देवता श्री शारदा देवी हिजी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शारदा पीठाचे अध्वर्यु म्हणून सुरेश्वराचार्यांची नेमणूक करण्यात आली. शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारतभूमी ही पवित्र भूमी आहे. तिचे कल्याण आणि ऐक्य धर्माधिष्ठित आहे. या ऐक्यासाठी भारतभूच्या चार कोपऱ्यात चार धर्मपीठे स्थापन करावीत आणि त्याद्वारे वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करावा अशी त्यांची योजना होती. शारदापीठाची स्थापना हे त्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल आहे. शारदापीठाची स्थापना पूर्वेकरिता जगन्नाथपुरी जेथे गोवर्धनपीठ स्थापन करण्यात आलेले आहे. पूर्वेला जगन्नाथपुरी आहे आणि तिथं गोवर्धनपीठ स्थापन करण्यात आले. पश्चिमेकरिता द्वारकेला कालिंका पीठ स्थापन करण्यात आले आणि बद्री केदाराला उत्तरेसाठी ज्योतिपीठ स्थापन करण्यात आले. या पीठांना आमनाय पीठे म्हणून संबोधण्यात येते. आता यांनी अनुयायांना दाखवलेला मार्ग याच्याबद्दल माहिती सांगतात. श्रृंगेरीला असताना गिरी नावाच्या शिष्यावर गुरुप्रसाद कसा करण्यात आला ती हकीकत अतिशय रोचक आहे. गिरीला वेदांत तत्वज्ञानाचे सार समजाविणे अतिशय कठीण कर्म आहे असे गिरीच्या इतर सहाय्यक जे सहाय्यक होते त्यांना वाटत होते. एकदा प्रवचन देते समयी शंकराचार्य म्हणाले, आपण थोडा वेळ गिरीची वाट पाहू. त्यावर दुसरा शिष्य म्हणाला, महाराज आपण गिरीची वाट कशाला पाहायची? समोरची ही भिंत सुद्धा गिरीपेक्षा अधिक बुद्धिमान आहे. ही भिंत इतका तो निर्बुद्ध आहे जो गुरुचरणी भक्तिभावाने लीन आहे. अशा शिष्याची अशी टिंगल उडवली जात आहे हे पाहून शंकराचार्य अत्यंत व्यथित झाले, दुःखी झाले. ते त्या शिष्याला म्हणाले, तुला गिरीसंबंधी आणि त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसंबंधी काय माहिती आहे? तो त्याचे सामर्थ्य लवकरच प्रगट करेल. गिरी मात्र मनात नेहमी असा विचार करी की आपल्या गुरूंना आपली गुणवत्ता माहीत असतेच, तेवढे पुरेसे नाही का? गुरुची सेवा करीत राहाव. त्या दिवशी नेहमीप्रमाणे गिरी उशिरा आला आणि त्याने गुरूंना वंदन केले. आचार्यांनी त्याला हसून म्हटले, हे पहा गिरी, तू आज आत्मा आणि त्याचे स्वरूप यावर प्रवचन द्यावे. आम्ही सर्व त्यासाठी तुझी वाट पाहत आहोत. हे गुरूंची जशी आज्ञा होती तसे तो त्यांचा आशीर्वादही होता. तथा कथित मंद बुद्धी गिरीने त्या दिवशी अत्यंत भक्तिभावाने रसाळ भाषेमध्ये वेदांताचे मर्म त्रोटक वृत्तात निवेदन केले. गुरुला अर्पण करण्याच्या भूमिकेतून त्याने हे निवेदन केलेले आहे. हे व्रत म्हणजे एक अतिशय गुंतागुंतीची कठीण अशी रचना प्रकार आहे. इतर शिष्यांना स्वतः मूर्खपणा समजून आला. त्यांना लक्षात आलं की आपण किती मूर्ख आहोत. त्यांनी आचार्य व गिरी यांची क्षमा मागितली. गिरीमधील सामर्थ्य बघून आचार्यांनी त्या सत्रोटकाचार्य ही पदवी बहाल केली आणि त्याचे नाव अजरामर केले. शंकराचार्यांच्या शिष्य वर्गापैकी पद्मदात, सुरेश्वर, हस्तामलक आणि त्रोटक हे अत्यंत महत्वाचे प्रमुख असे चार शिष्य आहेत. या चौघांनी चार धर्मपीठांचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या चौघांची चार पीठावर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. या श्रृंगेरीला सुरेश्वरांची, कालिका पीठावर पद्मपादाची, ज्योतिपीठावर त्रोटकाची आणि जगन्नाथपुरीला हस्तमलाकाची नेमणूक करण्यात आली. सनातन हिंदू धर्मासाठी यांनी आपले जीवन समर्पित करावे असे आवाहन आचार्यांनी त्यांना केलेले आहे.
इकडे आईची सेवा कशी घडली हा विषय आलेला आहे. इकडे मातोश्री आर्यंबाचा अंतकाल आता समीप आल्याची जाणीव शंकराचार्यांना झाली. त्याप्रमाणे ते कालडीला परत आले. तिचा मृत्यू काल जवळ आला असताना त्यांनी आत्म्याला संजीवन प्राप्त होण्याचे सामर्थ्य ज्यात आहे असे शिव भुजंग स्त्रोत्र आणि विष्णू स्त्रोत्र म्हणावयाला सुरुवात केली. तिचा मृत्यू शांतपणे व्हावा आणि तिचा स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली. शंकराचार्यांची आई निवर्तली. तिच्या शरीरावर अंतिम संस्कार करावयाचा होता, परंतु त्यांच्या नातेवाईकापेक्षा कुणीही समोर येईना. संन्याशाला कुणाचाही दहन संस्कार करता येत नाही, आपल्या आईवडिलांचाही नाही, परंतु आपल्या आईवर अंतिम अग्निसंस्कार करणे हे पवित्रच कर्तव्य आहे हे जाणून शंकराचार्यांनी आईचा देह दहनभूमीवर स्वतःच आणला आणि चितेला अग्नी दिला. यातून त्यांना अपूर्व समाधान प्राप्त झाले. नंतर शंकराचार्यांनी काश्मीरमध्ये असलेल्या शारदा निवास या सर्वज्ञ पीठाला भेट दिली. जो सर्वज्ञ आहे, जो सर्व धर्माचे सार आणि तत्वज्ञान जाणतो, त्यालाच या पीठावर बसण्याचा अधिकार आहे. शंकराचार्यांना आपण सर्वज्ञ आहोत असे प्रदर्शन करावयाचे नव्हते. तेव्हा त्यांनी शारदा निलय हे पीठ सर्व भक्तांसाठी खुले असावे अशी योजना केली. शिवाय काश्मीर म्हणजे भारताचा मुकुटमणीच आहे, म्हणून हिंदू धर्माच्या उत्थानासाठी त्यांनी तेथे जाण्याचे ठरवले. शारदा निवासात प्रवेशासाठी चार दिशाहून चार मार्ग आहेत. मोठमोठे विद्वान व्यासंगी आणि तत्वज्ञ हे ठिकठिकाणाहून तेथे आले होते आणि आपली विद्वत्ता त्यांनी तेथे सिद्ध केली होती, परंतु कुणीही दरवाजातून अजून एकानेही त्या पीठापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नव्हता. कदाचित तो दरवाजा दक्षिणेकडील आज शंकराचार्यांचीच वाट पाहत होता. सर्व पंथातले आणि स्तरातले विद्वान लोक शारदा निलयाच्या प्रांगणात आचार्यांचे पाय केव्हा लागतील याचीच वाट पाहतो. ज्ञान आणि विज्ञानात उत्तम गती असलेले या महान द्रष्ट्या विद्वानांना आचार्यांना जैन बौद्ध सांख्य योग न्याय आणि वैशेषिक इत्यादी धार्मिक संप्रदायांच्या आणि तत्वप्रणालींच्या विद्वानांशी मुकाबला करावा लागला, तिथं चर्चा करावा लागली. आचार्यांना त्या सर्वांचा तात्विक वादविवादात पराभव केला आणि दक्षिण द्वारातून मंदिरात प्रवेश केला. आचार्य सर्वज्ञ पीठावर आरूढ होण्यासाठी पुढे गेले. विद्येची देवता शारदा हिनेही त्यावेळी त्यांची एक परीक्षा घेतली. आचार्य त्यातही यशस्वी झाले. त्यानंतर शारदा देवीने स्वतः त्यांना आशीर्वाद दिला, त्यांच्या उच्च ज्ञानाची प्रशंसा केली आणि शंकर विजयी हो, शंकरो विजयते अशी उद्गार काढली. आचार्यांच्या जीवनातील सर्व संघर्षाची सांगता येथे झाली. सर्वज्ञ पीठावर आरूढ होणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ होणे होय. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी यासारखा सर्वोच्च मान प्राप्त होणे ही देव दुर्लभ गोष्ट आहे. शंकराचार्यांनी दाखवलेला मार्ग. आतापर्यंत आचार्यांनी सर्व भारतभर दोनदा भ्रमण केले होते, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून द्वारकेपर्यंत. दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम अशा सर्व तीर्थस्नानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता आणि सामान्यांना सन्मार्ग दाखवला. स्वतःच्या जीवनाद्वारे कसे जगावे याचा धडाच त्यांनी लोकांना दिला. ज्ञान भक्ती आणि विरक्ती यांनी माणसाचे जीवन भारून गेले हेच त्यांना यावरून दिसून येते. त्यांनी अद्वैताचा मार्ग जगाला दाखवला. याचा अर्थ चराचर सृष्टी ब्रह्मरूप असून अंतिमतः एक आहे. हे दृश्य जगत सतत परिवर्तनशील आहे. ही परिवर्तने खरीही नसतात आणि महत्त्वाची सुद्धा नसतात. या सर्व घटनामागे एकच तत्व आहे आणि ते म्हणजे ब्रह्म होय. त्या ब्रह्माला, त्या ईश्वराला सर्व दूर पाहण्याची दृष्टी प्रत्येकाने विकसित करावयास हवी. त्यांचा असा दृष्टिकोन असतो. ते सर्व जगाला आपली मातृभूमी समजतात आणि सर्व मानवांना आपले बंधू मानू लागतात. लोकांना हिंदू धर्म समजावा म्हणून त्यांनी तत्वज्ञानावर पुस्तके लिहिली.
त्याचबरोबर मनातील भक्तिभाव जागृत व्हावा म्हणून त्यांनी अनेक स्तोत्र सुद्धा लिहिली. भज गोविंदम नावाचे त्यांचे भजन सर्व भारतभर लोकप्रिय झालेले आहे. जर सर्व ऐहिक दुःखापासून सुटका पाहिजे असेल आणि जर मृत्यूच्या भीतीपासून परावृत्त व्हावयाचे असेल तर त्या गोविंदास भजा असा या भजनाचा मतितार्थ आहे. आता मार्गदर्शक दीप. आचार्यांचे शेवटचे दिवस कुठे व्यतीत झाले हे सांगणे कठीण आहे. अमुक एक महात्मा आमच्याच भागात वास्तव्य करीत होता व त्याने ही भूमी आपल्या वास्तव्याने पावन केली असे सांगण्यास सर्वांनाच साहजिकच आनंद वाटतो. आचार्यांची महासमाधी केदार येथे आहे. या पवित्र ठिकाणी आणि त्यांच्याही पलीकडे आचार्य सदैव आहेत. जर दक्षिणेतील या आचार्यांची समाधी उत्तरेतील केदारला आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ इतकाच होतो की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा सर्व भारतभर पसरला होता. वयाच्या केवळ 32व्या वर्षी श्री शंकराचार्यांची सर्व बंधने तोडली आणि ते ब्रह्मीभूत झाले. सर्वसामान्य माणसाला वयाच्या 32व्या वर्षी केवळ जीवनाचा अर्थ काय हा केवळ प्रश्नच विचारता येतो. परंतु आचार्यांनी मात्र या अल्प काळात सर्व भारताचे धार्मिक व तात्विक प्रबोधन केलेले आहे. आपल्या धर्माचे वैशिष्ट्य प्रकाशात आणले. आपल्या संस्कृतीला एक महत्त्वाचे योगदान करण्यात त्यांनी जीवनाचे सार्थक पाहिले. सर्व भारत एक आहे याची अनुभूती चार धर्मपीठाद्वारे आणून दिली. अशी दिव्य जीवने नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे सामान्य लोकांमध्ये मार्गदर्शन करीत असतात. तर अशा पद्धतीनं आचार्यांच्या या जीवनावर आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथून पुढे आचार्यांनी जी रचना केलेली आहे सद्गुरूच्या प्रश्न विचारण्यावरून तुम्ही कोण आहात त्यावेळेस आचार्य उत्तर देतात. मनोबुद्ध अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु

आचार्यांनी सांगितलेले हे सहा श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकाचा आपण चिंतन करणार आहोत, कारण साधूचं समागम हे फार महत्त्व आहे. शास्त्रामध्ये साधू समागमाला फार महत्त्व आलेलं आहे. कारण श्रीराम गुरु एके ठिकाणी सांगतात, काय सांगतात,

गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यानं पापाची निवृत्ती होत असते. सूर्याच्या प्रखर शांत किरणामध्ये जर शरीर न्हाऊन निघालं तर तापाची निवृत्ती होत असते. कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बैसला त्याचं दैन्य दारिद्र्य गरिबीचं दुःख निवृत्त होत असतं. परंतु ह्या तिन्ही दुःखाची निवृत्ती साधूच्या संगतीत एका क्षणामध्ये दूर होत असते. एवढं साधू समागमाचं महत्त्व आहे. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. अशा आद्य श्रीमद शंकराचार्यांचं जे मनोगत आहे ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आचार्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आणि आता उद्यापासून प्रत्येक श्लोकाचं चिंतन चालू होणार आहे. आणि मध्ये मध्ये आपण त्यांनी काही ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्यावर सुद्धा एक एक एखाद्या वेळेस प्रकाश टाकणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतर. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पाचवा दशक सुरू केला आहे. गुरु शिष्य लक्षण महत्वाचे. आज आपण पाचव्या दशकातला दुसरा समास पाहणार आहोत. त्याच्यामध्ये गुरु लक्षण काय ते सांगितले. मोठा समास आहे. 73 ओव्या याच्यामध्ये घेतलेले आहे. सामान्यत सद्गुरूंचं महत्व कळलं, शिष्य सद्गुरूंच्याकडे गेला, नेमकं काय घडतं. आधी सद्गुरू ओळखता आले पाहिजेत आणि ओळखता आल्यानंतर सद्गुरूंच्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही पथ्य अशी सांगितलेली आहेत की सद्गुरू दिसतात कसे, त्यांचा वर्ण काय, आकार काय, जाड बारीक, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. त्यांचं वय किती हेही बघायचं नाही. त्यांचं शिक्षण बाहेरचं लौकिक अर्थाने काय आहे हेही बघायचं नाही आहे. त्यांचे नातेवाईक कोण आहेत, कुठं राहतात, काय खातात, ह्या सगळ्या गोष्टी गौण असून सद्गुरूंचा उपदेश काय आहे, ते कोणता बोध आपल्याला करतात, कोणती साधना आपल्याला देतात आणि ती साधना करायला लागल्यानंतर त्या शिष्यामध्ये फरक काय पडतो, कोणत्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे बघायला लागतं. ते जर सद्गुरू असतील तर त्याप्रमाणे शिष्य जर, कारण सद्गुरूंचं सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं आचरण शिष्याने करून चालत नाही. सद्गुरू कसं वागतात तसं 100% वागायचं नसून कसं वागायला त्यांनी शिष्याला सांगितलेलं असेल त्याप्रमाणे शिष्याने वागायचं. त्या बारीक बारीक गोष्टी वाटतात, त्यांना नको त्या गोष्टी सद्गुरूंच्या शिष्य उचलतो आणि जे उचलायला पाहिजे त्या उचलत नाही असं दिसतं आणि त्यामुळे शिष्याच्या पक्षी हा सावधपणा बाळगला पाहिजे. म्हणून सद्गुरूंची लक्षणं पाहताना खरोखरच ते सद्गुरू आहेत का आणि त्याची लक्षणं काय हे सगळ्या समासात सांगितलेले. जर सद्गुरूंचं शिष्य

सद्गुरु कोण आणि त्याची लक्षणं काय सांगण्यापूर्वी जे सद्गुरु नाहीत त्यांची लक्षणं आधी सांगतात, की ज्यांना आपण गुरु असं समजावं, परंतु ही लक्षणं जर त्यांच्यामध्ये असतील तर आपण सावध असावं आणि समजावं की हे गुरु नव्हेत. सुरुवातच अशी म्हणतात, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती. जे नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून दाखवतात, काही काही गोष्टी चटकन लोकांना आकर्षण वाटावं अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात, त्यांना गुरु असं म्हटलं जातं. परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते, परंतु ते मोक्षदाते सद्गुरु नव्हेत. मोक्षदाते सद्गुरु अशा तऱ्हेच्या काही करामती चमत्कार फारसे करत नाही. आपोआप सहज एखादा झाला तर त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण असतं ते त्यांच्याकडे असलेलं प्रेम, करुणा, दया, सहनशीलता, प्रबोध शक्ती, ह्या ज्या अनेक गोष्टी असतात त्यामुळे शिष्याला त्याच्याबद्दलचं आकर्षण वाटतं. आणि जन्म जन्म कुठंतरी शिष्याचं गुरुचं नातं असल्यामुळे ज्या ठिकाणी गेलं असताना शिष्याला खरंच वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळण्याजोगं आहे, आणि विशेषतः संसारातलं नाही परमार्थातलं आपल्याला हवं आहे. त्या ठिकाणी त्यांनी थोडी परीक्षा घ्यावी, समजून घ्यावं ह्या गुरुकडून मिळेल का, आणि मग त्यांना शरण जायचं आहे. म्हणून ही जी काही लक्षणं सांगितलेली आहे ती कुणाला गुरु म्हणू नये आणि कुणाला म्हणावं हे समजून घ्यावं. त्यामुळे करामती दाखवणारे ते गुरु नव्हेत. नाना प्रकारचे चमत्कार करतात, असंभाव्य गोष्टी सांगत राहतात किंवा करून हे दाखवतात, अशक्य गोष्टी ते करून दाखवत असते, परंतु त्यांनाही सद्गुरु म्हणता येत नाही. सांगती औषधी प्रयोग, कुणाचे रोग दुरुस्त करण्यासाठी काय औषध वगैरे सांगतात, काही सुवर्ण धातूचा मार्ग, धातूचं सुवर्ण कसं बनवायचं असं काही काही सांगतात, दृष्टिबंधने, लाग वेग, अभिलाषाचा अनेक प्रकारच्या गोष्टी अशा, ताबडतोब त्याच्यावर परिणाम होईल, आकर्षण वाटेल अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात. त्याशिवाय संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तानमान, नाना वाद्य अशा प्रकारचं इतर गोष्टी शिकवणारे आहेत. 14 विद्या 64 कला म्हटलेल्या आहेत. ते शिकवणारे जे आहेत त्यांनाही गुरु असं म्हटलं जातं. जो जातीचा व्यापार शिकवती भरावा या उदर, पोट भरण्यासाठी कुणीतरी गुरु करावा लागतो. ज्या ज्या काही कला आहेत, ज्या ज्या काही उद्योगधंदे आपल्याला शिकायचे असतील त्यासाठी देखील त्यातला जो जाणकार असेल त्याच्याकडून आपल्याला ती कला साध्य करून घ्यावी लागतील. अगदी गृहिणीला घरामध्ये स्वयंपाक जरी करायचा असला तरी कुणातरी व्यक्तीच्या हाताखाली, मोठ्या व्यक्तीच्या हाताखाली तिला त्याचे धडे घ्यावे लागतात. म्हणजे त्या अर्थाने ती व्यक्ती त्यांची गुरु असते. पण तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हे ती. म्हणून गुरु आणि सद्गुरु ह्याच्यामध्ये फरक समजला पाहिजे. इतर जे काही शिकवतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं, सद्गुरु म्हणत नाहीत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता. आपले आई वडील जे असतात तेही गुरुच असतात. अर्थात आई वडील तसे असावेत, आदर्श असं आपण गृहित धरूया. परी पहिलं पार पाविता तो सद्गुरु वेगळा, परंतु आपल्याला तडी पार नेणारा, संसार सागरातून पलीकडे पोचवणारा जो सद्गुरु आहे तो ह्याच्यापेक्षा वेगळाच आहे. गायत्री मंत्राचा उच्चार सांगतात, सांगे तो साचार कुलगुरु परी ज्ञाने विण पहिलं पारू पावी देत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी जरी शिकवलेल्या असल्या तरी ज्ञान ह्याचा अर्थ ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे झाल्याशिवाय कोणीही पहिलं पार जाऊ शकत नाही, आणि ते ज्ञान सद्गुरूंच्याकडनंच मिळतं. आता इथून पुढच्या ओळीपासून त्या सद्गुरूंची लक्षणं सांगायला लागलीत. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, सद्गुरु जर काही करत असतील तर शिष्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, बाकीचे उपदेश करणारे ते सद्गुरू नव्हे. ब्रह्म काय आहे हे जाणायचं आहे, आणि स्वयमेव तू ब्रह्मच आहेस, पण ब्रह्मरूपापासून तू च्युत झालेला आहेस, तर पुन्हा ते स्थान प्राप्त करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे, हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे ते सद्गुरू करतात. अज्ञान अंधारे निरसी, अज्ञानाचा अंधकार दूर करतात. हजारातली 999 एवढंच नव्हे तर लाखामधली जी मंडळी, एखाद दोन व्यक्ती जर सोडल्या तर बहुतेक सगळी मंडळी अज्ञान अंधकारातच वावरत असतात. काही नाही अज्ञान या लक्षात येऊन ते मुमुक्षू होतात, साधक होतात, तरी देखील जोपर्यंत पूर्ण ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत अज्ञानाचा भाग हा थोडाफार तरी राहतोच. आणि जितक्या प्रमाणात अज्ञान असेल तितक्या प्रमाणात तो संसाराच्या मायाजाळात गुंतत असतो, सुखदुःखामध्ये सापडत असतो,

खरा आनंदाचा लाभ त्याला होत नाही. तर हा अज्ञान अंधाराचा निराश करण्यासाठी ज्ञानच द्यावं लागतं. 15व्या अध्यायात भगवद्गीतेच्या जे म्हटलेलं आहे की तो वृक्ष जर छेदायचा असेल तर ज्ञान खडगच त्याला पाहिजे. तसं इथं अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान पाहिजे आणि त्या जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करी. आणि ज्ञान देणे ह्याचाच अर्थ जीव जो अज्ञानामध्ये आहे त्याला परमात्मरूप करणं, आत्मरूप करणं, त्याचं ज्ञान त्याला देणं ही महत्वाची जी गोष्ट आहे ती सद्गुरु करत असतात. जीव आणि परमात्मा याचं ऐक्य घडवून आणण्याचं काम सद्गुरु करतात. विघडले देव आणि भक्त, वस्तुतः देव आणि भक्त एकच. अद्वैत बोधामध्ये इथं दोन काही नाहीच आहे, आहे ते एकच काही आहे. परंतु अज्ञानामुळं आपल्याला दोन काहीतरी झाल्यासारखं दिसत आहे. तसं भक्त देखील जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत देवापेक्षा मी वेगळा आहे असं समजून त्याची भक्ती करत असतो. ती साधन भक्ती म्हटलेली आहे, कर्माच्या अंगाने होणारी भक्ती म्हटलेली आहे. असे जे विघडले देव आणि भक्त जे आहेत, जीव शिवपणे द्वैत आणि त्याच्यामुळे जीव वेगळा आणि शिव वेगळा असं द्वैत आलेलं आहे. तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू, त्या देव आणि भक्ताचा एकांत करतो. याचा अर्थ त्याला बोध करून देतो की तू ही तेच आहे. तत्व असी शिष्या, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूचे आहेस ब्रह्म, ये विचयी संदेह भ्रम धरूची नको. तू लक्षात ठेव, संदेह ठेवू नको, तू स्वयमेव ब्रह्मरूप आहेस. अशा तऱ्हेचा बोध करून देव भक्तांचा एकांत करतात त्याला सद्गुरु म्हटलेला आहे. प्राणी माया जाळी पडिले, प्राणी मनुष्य प्राणी सगळे माया जाळामध्ये गुंतलेले आहेत आणि वाहतच गेलेले आहेत. ही जी माया नदी आहे ती असंख्य जीवांना वाहून नेते आहे. संसार दुःखे दुखवले, त्या माया जाळात पडल्यामुळे जो संसार असत आहे तो सत आहे असं समजतात. अज्ञान हेच आहे की असत गोष्टीला सत समजणं आणि सत गोष्टीचं ज्ञान नसणं. सत परमात्म्याचं अज्ञान असल्यामुळे किंवा तो परमात्मा लपलेला असल्यामुळे जे प्रगट विश्व झालेलं आहे तेच खरं मानणं हे अज्ञान आहे. मग दोन गोष्टी होतं की जे सत्य आहे ते झाकलं जातं आणि जे असत्य आहे ते प्रगट होतं, त्याला अज्ञान असं म्हटलंय. हे मायेचं कार्य आहे. त्यामुळे प्राणी जे माया जळात पडलेले आहेत आणि संसार दुःखात दुखवले आहेत, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. अशा प्राण्यांना मुक्त करायचं काम सद्गुरू करतात. जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृद कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्ती मध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनत ध्यान आणि ध्यान बनत आनंद. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती डॉट इन या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. श्रोते हो, भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोतेहो, संत तुकाराम महाराज यांची अभंग रचना ऐकूयात। संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना। संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली ऐकूया.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग रामकली.
1: श्रोतेहो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी बासरीवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना. संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
0: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभा ताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948, आज मंगळवार, निजज्येष्ठ शुद्ध नवमी अर्थात 23 जून 2026। आजचं नक्षत्र आहे हस्त नक्षत्र। आज महेश नवमी आहे। कुमारी पूजनाचा आजचा दिवस आहे। निंबाळ जिल्हा विजापूर इथल्या श्री गुरुदेव रानडे यांची आज पुण्यतिथी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. तत्वज्ञानाचा अर्थ काय? विश्व वस्तूच्या म्हणजे मानवी जीवनासह सर्व विश्वाचा अर्थ सांगणाऱ्या सामान्य आणि मूलभूत संकल्पनांची सुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणी करणारी ज्ञानव्यवस्था म्हणजे तत्वज्ञान. आपल्या म्हणजे माणसाच्या सर्व प्रकारच्या अनुभवाची उपपत्ती लावणं हे तत्वज्ञानाचं कार्य आहे. तत्वज्ञानाच्या अत्यंत व्यापक साच्यात सर्व प्रकारचा अनुभव बसवता आला पाहिजे. आपण जे जे काही अनुभवतो म्हणजे पाहतो, जाणतो, भोगतो, अपेक्षितो, त्याच्या योगाने प्रवृत्त होतो आणि निवृत्त होतो, ते तत्वज्ञानाचे सिद्धांत सिद्ध करण्याचं उदाहरण वाटलं पाहिजे. आपल्या संस्था, आपली ध्येय, आपले प्रयत्न, आपल्या कला यांचं योग्यत्व आणि अयोग्यत्व तत्वज्ञानाच्या योगाने आपल्याला पारखता आलं पाहिजे. चिंतनाच्या किंवा चिकित्सेच्या अवस्थेला पोहोचलेला धर्म तत्वदर्शनाची विशाल पार्श्वभूमी प्रथम निर्माण करतो. त्याला सनातन धर्मात विश्वस्थितीशास्त्र म्हणजे आजच्या आधुनिक युगात कॉस्मॉलॉजी असं म्हटलं जातं. भारतीय तत्वज्ञान प्रथम वैदिक धर्माच्या वातावरणात जन्मलं. ते प्राचीन उपनिषदांमध्ये ग्रथित केलं गेलं. उपनिषदांमधली प्रौढ तत्वज्ञानाची बाल्यावस्था वेदांमधल्या धर्मात प्रत्ययाला येते. उपनिषदांच्या पूर्वी झालेल्या वैदिक वाङ्मयातल्या विचारांचं स्वरूप बौद्धिक मनासारखं नसून त्यांचा आकार कविकल्पनांचा आहे किंवा देवतांच्या प्रार्थनांचं स्वरूप त्याला आलेलं आहे. गाढ धार्मिक श्रद्धा आणि देवकल्पना यांचं प्रभुत्व त्यात सर्वत्र पसरलेलं दिसतं. उपनिषदं ही संघटित दर्शनांची पूर्वावस्था आहे. त्यातून सुप्रसिद्ध भारतीय प्राचीन संघटित दर्शनं म्हणजे तत्वज्ञानं उगम पावली आहेत. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या शुकदेवांना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दिव्य असं अलौकिक तेज बघितलं. व्यास अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांना म्हटलं की काय झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं? हो म्हणाले, समाधान तर झालंच, पण ते काय म्हणाले, मग मी काय केलं, त्याचा अनुभव काय आला, हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. व्यास त्या हर्षाने इतके उल्हसित झाले, त्यांनी आपल्या पुत्राला दृढ आलिंगन दिलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं. आणि त्यानंतर पहिलं आदी मुनींना जे काही ज्ञान द्यायचं होतं, जी संहिता शिकवायची होती, ते सगळं शिकवून झालं आणि त्यांना त्यांच्या मार्गाने खाली जाऊन, म्हणजे हिमालयातून खाली उतरून प्रसार करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. आता ते म्हणाले की या लोकांनी खाली जावं, यज्ञ करावेत, वेदाच्या संहिता म्हणाव्यात. तसंच आता हे जसे ब्राह्मण हिमालयावरून खाली उतरले, तसेच व्यासही आपल्या या श्रेष्ठ पुत्राच्या सहित एकांतामध्ये मौनानी, आता ते त्यांना असं वाटलं, एवढासा माझा मुलगा आज ब्रह्मज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अधिकार प्राप्त करू नये, आता माझ्याकडे काय कमी आहे की ज्याच्यामुळे आता मला ते सुख प्राप्त होत नाही, त्याचं चिंतन ते करू लागले, त्यांचं ध्यान लागलं, ध्यान लावून बसले. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले, अरे हिमालयाच्या एका एकांत स्थळामध्ये बसलास, आत्तापर्यंत वेदाचा घोष चालू होता, आता वेदाचा नाद ऐकू येत नाही, तुझ्या मुलाच्या बरोबर वेदसंहितेचं पठण कर, असं त्यांनी व्यासांना सांगितलं. आणि त्याबरोबर व्यास म्हणाले, ठीक आहे, आता वसिष्ठ कुलामध्ये उत्पन्न झालेले व्यास महर्षी आहेत, आता ह्यावेळी वेदध्वनी ऐकू येत नाही हे बरोबर नाही, हे जेव्हा भगवंत म्हणतोय त्यावेळी म्हणाले, हे चिंतन करण्याचं कारण नाही, वेदाचा घोष चालू राहिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आणि तो वेदोच्चारण जे आहे ते या पर्वताला सुशोभित करण्याकरता ह्या दोघांनी, म्हणजे वेदज्ञ पिता आणि वेदज्ञ पुत्र ह्या दोघांनी सुरू केलं. हे दोघेजण म्हणू लागले, आता ह्या दोघांचं जेव्हा हे संहिता म्हणणं सुरू झालं त्यावेळी म्हणाले, पुष्कळ वेळ झाला वेदाचं पारायण झालं, पारायण चालूच होतं. पारायण चालू असतानाच एक दिवशी समुद्रावरच्या हवेतून जर काही बदल व्हावे, जसं आज आपण म्हणतो की समुद्रावरती तो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि ते वारे इकडे गेले तिकडे गेले, तसंच वर्णन केलं आहे इथे की समुद्रावरती वायूचा दाब बदलला आणि म्हणाले, तिथून जे वायू वाहतात त्या वायूंच्या मध्ये बदल घडला आणि काय झालं म्हणाले, की इतकी जोरात अशी वादळी हवा सुरू झाली की त्या वादळी हवेमध्ये ते म्हणाले की असं जर वादळ सुरू झालं आणि ज्या प्रकारचं वादळ सुरू झालं आहे, व्यासजी म्हणाले की अहो म्हणाले, हा जो काही वादळाचा प्रकार आहे हा काही सामान्य नाही आहे, याचा अर्थ आता वेदाचं जे अध्ययन आहे ते अध्ययन थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की आता त्यांच्या लक्षात आलं की आता अनध्ययनाचा काळ आलेला आहे. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की अरे आता स्वाध्याय करू नको वेदाचा, कारण ह्या इतक्या येणाऱ्या घोगावणाऱ्या अशा ह्या वादळामध्ये वेदाध्ययन करण्याची काही गरज नाही. म्हणाले त्यांनी त्या म्हणजे शुकमुनींनी वडिलांना विचारलं, नाही बरोबर आहे तुम्ही थांबवा म्हणता, पण एवढ्या जोरामध्ये ह्या असा वावटळ किंवा ही जे चक्री वादळ आहे हे आत्ता का निर्माण झालं? आणि म्हणाले ही वायुदेवाची ही जी चेष्टा आहे की आपण या ठिकाणी हे काम करतो आहोत आणि तोही अशी लीला आपल्यासमोर का करून दाखवतोय, याचं कारण सांगा. आता शुकदेवांनी असा प्रश्न विचारल्यानंतर व्यासांनी सांगितलं की अनध्ययन करायचं याकरता आमचं अनध्ययन व्हावं याकरता वायूनी जे केलेलं आहे ते आता मी तुला सांगणार नाही म्हणाले. हे अनध्ययन का, हे तू तुझ्या दिव्य दृष्टीने तुझं मन निर्मल झालं आहे तर आता तूच समजून घे की हे अनध्ययन होण्याचा काळ का आला आहे. म्हणाले तू आता ना रजोगुण ना तमोगुणाशी संबंधित आहेस, तू पूर्णपणे सात्विक आहेस, तुझ्या हृदयामध्ये जो वेदाचा विचार आहे तर त्या संदर्भामध्ये तूच तुझ्या बुद्धीला ह्या अनध्यायाचं कारण विचारून घे, असं जेव्हा त्यांनी विचारायला सांगितलं किंवा विचार करायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला नाही आपण मला समजवा, मला यातलं काही माहीत नाही. त्यावेळी व्यासांनी सांगितलं की हे बघ, पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामध्ये जे वायूचं चलन होतं त्याचे सात मार्ग आहेत आणि सात प्रकारांनी ते चलन होतं. जो म्हणाले जसा धूर असावा अग्नीच्या बरोबर, तसा थोडासा वावटळीच्या बरोबर आणि
ज्याला आपण उष्णतेने म्हणतो की आपल्याला कळते हवा हलकी होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रवाह हलक्या झालेल्या वायूचे आणि जी फार गरम नाही आणि जी थंड आहे अशा वायूंचे दोन तीन प्रवाह त्याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे ज्या गावांना म्हणजे नागपूर वगैरे सारख्या ठिकाणी जिथे खूप उष्णता आहे तिथे आपण बघा संध्याकाळच्या वेळी जेव्हा उन्हं कलायला लागतात आणि उष्णता कमी व्हायला लागते तेव्हा त्या गावांमध्ये अशी वावटळी उठतात.

पावसा हा जो प्रवाहित होणारा आणि मार्गामधून पावसाला खाली प्रवाहित करणारा जो वायू आहे त्याला प्रवह नाव दिलेलं आहे आणि तो पहिल्या प्रकारचा वायू आहे. दुसरा म्हणाले तुला सांगतो की आकाशामध्ये तो जो ज्याला आपण विजा उत्पन्न करणं म्हणतो आणि त्याच्याकरता जो उत्पन्न होतो आणि महान तेजानी जो संपन्न असतो त्या वायूला आवह असं वायू म्हणतात की ज्याच्या ठिकाणी खूप मोठा आवाज येतो आणि त्या आवाजाने तो वायू वाढतो आणि तिथे रस म्हणजे प्रवाहीपण निर्माण करतो. प्रवाहीपण म्हणजे काय की एक जलानी भरलेला मेघ आहे दुसरा जलानी भरलेला मेघ आहे तो त्याच्या गतीने सहज जाईल आणि पाऊस पडेल तर तसं करत नाही त्या जलानी भरलेल्या मेघांना पुढे पुढे ढकलत नेतो. आपण म्हणतो ना आत्ता इतकं आभाळ भरलं होतं आणि अगदी अंधेरून आलं होतं आणि 10 मिनिटात सगळं गेलं नष्ट झालं. अशा त्या जलानी भरलेल्या मेघांना भराभरा पुढे नेणारा असा जो वायू आहे त्याला आवह हे नाव आहे. आणि तिसरा आता सांगतायत जो नेहमी सोम आणि सूर्य आदी हे जे ज्योतिर्मय ग्रह आहेत त्यांचा उदय किंवा उद्भव करतो तो म्हणाले ह्या पुरुषांच्या म्हणजे सगळ्यांच्याच देहामध्ये जो निवास करतो जो चारीही समुद्रांचं जल ग्रहण करतो आणि त्याला वर उचलून नेतो म्हणजे काय काय करतो तो आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये असणारा जो उदान आहे त्या उदानाचं पण जो नियंत्रण करतो आणि समुद्रातलं जे जल आहे ते उष्णतेने तापल्यानंतर त्यातल्या पाण्याची जी वाफ होते ती वर उचलून नेतो आणि त्याचे जलाचे ढग ज्याच्यापासून बनतात त्याला आणि तो योग्य त्या ठिकाणी नेऊन पोचवतो त्याला पर्जन्य निर्माण करतो त्या वायूला उद्वह असं म्हणतात. की पर्जन्याच्याकडे सोपवतो म्हणजे त्याच्याकडनं पर्जन्य निर्माण करतो असा हा वायू आहे. ज्याच्यामुळे प्रेरित होऊन म्हणाले हे जे महामेघ आहेत पाऊस आणणारे ते एकत्र बांधले जातात आणि पावसाचा वर्षाव होतो. तसंच देवता जेव्हा आकाशमार्गातून जातात त्यावेळी त्यांच्या विमानात त्या देवता बसलेले असतात तर त्या देवतांचं वहन करणारा हा वायू आहे. म्हणजे त्यांना कोणतंही विमान चालवायला आपल्यासारखं इंधन लागत नाही ते त्यांच्या विमानात बसले की हा वायू त्यांना वहन करून नेतो असं त्यांना सांगायचं आहे. की त्यामुळे म्हणाले की सगळ्या पर्वतांचा किंवा त्याचा जो वरचा भाग आहे त्या भागाचं मर्दन म्हणजे त्याला छेदणारा जसं आम्ही म्हणतो ना हिमालयाचा वरचा भाग आहे हळूहळू खाली यायला लागला अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मर्दन होतं म्हणजे तो भाग कमी होतो तो म्हणाले हा संवह नावाचा वायू आहे. आता त्याच्या पुढचा जो वायू आहे तो वृक्ष आहे आणि त्या अत्यंत वेगाने वाहणारा आहे. तो वृक्षांची तोड करतो त्यांना उखडून फेकून देतो आणि तसंच त्याच्यामुळे प्रलय काळाचे जे मेघ आहेत ते एकत्रित होतात त्याला ते बलाहक ज्यांना म्हटलेलं आहे अशी संज्ञा म्हणजे असं नाव धारण करून ज्याचं संचरण हे भयानक उत्पात करणारं आहे किंवा जो आपल्याबरोबर मेघांना त्यांच्या समूहांना पुढे पुढे घेऊन जातो असा अत्यंत वेगवान असा पाचवा वायू आहे त्याला विवह असं नाव आहे. म्हणजे आपण म्हटलं ना ती ढगफुटी झाली परवा लेहला काय झालं हे जे भयानक आतंक आहे हे भयानक संकट आहे हे निर्माण करणारा हा वायू आहे. ज्याच्या आधारावर आकाशातले दिव्य जलप्रवाह आहेत ते प्रवाहित होतात. आता एक वेगळी संकल्पना जी आपल्याला कधीही कल्पनेत येत नाही खरं म्हणजे ह्या सगळ्या संकल्पनांचा विचार शास्त्रज्ञांनी करावा की त्याला किती तथ्य त्यांच्या दृष्टीने आहे नाही मानायचं का नाही मानायचं. इथे आपल्याकडे असं म्हटलेलं आहे ह्या नारद पुराणामध्ये ती धारणा स्पष्ट दिसते ती अशी आहे की ही जिला आम्ही आकाशगंगा म्हणतो ना की ज्याच्यामध्ये ताऱ्यांचा तो एक विशिष्ट प्रवाह आहे एका दिशेने ते सगळे तारे त्याच्यामध्ये गुंफलेले आहेत आणि ती आकाशगंगेचा मोठा पट्टा आहे. तर नारद पुराणामध्ये त्याचं वर्णन असं केलं आहे की ती खरंच आकाशातली गंगा आहे आणि हे जे ऋषीमुनी आहेत हे जे हिमालयावरती राहत असत किंवा हिमालयात तपाला तर पुढे आहे उल्लेख त्याचा तप करत असत ते त्या आकाशगंगेमध्ये स्नान करतात असा उल्लेख आहे की ते त्या गंगेत जाऊन स्नान करतात. ते म्हण इथेही त्यांनी म्हटलंय की आकाशगंगेचं जे पवित्र जल आहे त्याला धारण करण्याचं काम आकाशामध्ये कारण

आपल्या इथे जमिनीवरती आम्ही जे म्हणतो ना की ज्याला विकल्प म्हणतो की काय त्याला अर्थच नाही आहे, काय की आकाश पुष्प म्हणजे आकाशात वेल आहे आणि त्या वेलाला फुलं आली आहेत असू शकत नाही, सशाला शिंग असू शकत नाही, वंध्या पुत्र असू शकत नाही. पण इथे त्यांनी म्हटलंय की आकाशामध्ये गंगा आहे, त्या गंगेमध्ये जल आहे आणि त्या जलाला धारण केलेलं आहे आणि तो धारण करणारा वायू आहे. आणि म्हणाले ज्याच्या साह्याने काय होतं, म्हणाले जी सहस्र किरण सूर्याची निर्माण होतात त्या उत्पत्ती स्थान सूर्याच्या ठिकाणी ह्या किरणांनी प्रतीत होणं म्हणजे ती किरणं तिथून निघून आमच्यापर्यंत येणं आणि आमची पृथ्वी प्रकाशित करणं, हे प्रकाशित करण्याचं काम किंवा चंद्राचे जे चांदणं आहे त्याची जी दिव्य अमृतधारा आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्या वनस्पतींचं पोषण हे चंद्राच्याच किरणांनी होतं आणि त्यामुळे हे त्याचं जे पोषण आहे ते करणारा सहावा वायू परिवहन नावाचा सहावा वायू आहे. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की संपूर्ण विजयशील अशा तत्वांच्या मध्ये हा श्रेष्ठ वायू आहे, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यापासून निघणारा प्रकाश आणि चांदणं आणि आकाशामधल्या सगळ्या ग्रहताऱ्यांचं नियंत्रण करणं आणि त्यांचं संतुलन राखणं हे काम हा वायू करतो. म्हणाले सगळ्यात शेवटी ज्या सातव्या वायूचं वर्णन आहे ते असं आहे की अंतकाली सगळ्या प्राणांच्या जे प्राण आहेत त्यांचे त्यांच्या शरीरातून बाहेर काढून जे ह्या प्राण निघण्याच्या काळात त्याचा जो मार्ग आहे म्हणजे तो मृत्यू किंवा तो वैवस्वत यम जो आहे त्याच्या बरोबर जाणं म्हणजे तो प्राण त्या देहातून बाहेर येणं आणि बाहेर आलेल्या प्राणाला मार्गदर्शन करणाऱ्या त्या यमदेवतेच्या मागे त्या प्राणांनी जाणं, त्याचं अनुगमन करणं आणि हे एक काम हे सामान्य जीवांच्या ठिकाणी आहे की त्यांचे प्राण त्यांच्या शरीरातून बाहेर येतात आणि ते प्राण तो ती यमदेवता त्यांना घेऊन जाते, किंवा जे अध्यात्मचिंतनाने श्रेष्ठ असलेले असे जे पुरुष आहेत आणि शांत आहेत आपल्या बुद्धीच्या द्वारा त्यांनी आपल्या चिंतनाने विवेकाने ज्यांनी भगवंताचं ध्यानधारणेच्या माध्यमामधून अनुसंधान साधलेलं आहे त्यांना अमृतत्व देण्यामध्ये सुद्धा हा वायू समर्थ आहे असं म्हटलंय. की ज्याच्यामध्ये त्यांनी दोन उदाहरणं दिली आहेत की ज्याच्यामध्ये प्रजापती दक्षाचे हजारो पुत्र हे अनेक दिशांनी त्यांना पाहिजे तिथे निघून गेले कार्य करण्याकरता, कारण प्रजापती दक्षाला प्रत्येकाला हे सगळं सृष्टीचं नियमन करण्याचं काम आहे, ते काम करण्याकरता त्या पुत्रांना त्या त्या दिशांनी जाण्याचं सामर्थ्य हे या वायूंनी दिलं म्हणाले. आणि दुसरं त्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितली आहे की आता पाऊस पडेल पडेल पडेल असं आम्हाला जेव्हा खात्रीलायक वाटतं त्यानंतर तो पाऊस पडत नाही, त्या मेघांना पळवून लावून त्या पावसाला थांबवणं किंवा ते तसेच ओथंबून आलेले ढग आहेत पण तरीही पाऊस न पडणं म्हणजे पावसाचं तिरोधान करणं, म्हणजे पावसाला परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा पाऊस न पडू देणं हे काम सुद्धा हाच वायू करतो म्हणाले. आणि त्यांनी असं म्हटलं की त्या वायूचं नाव परावह असं नाव आहे आणि त्यांनी सांगितलं ह्या कोणत्याही वायूवर नियंत्रण मिळेल पण ह्या शेवटच्या वायूवरती नियंत्रण करणं फार अवघड आहे असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तो फार कठीण आहे म्हणाले प्राप्त करून घ्यायला किंवा अतिक्रमण करण्याकरता. अशा प्रकारे हे जे मरुद्गण आहेत म्हणजे वायूला किंवा संबंध त्याचं जे संचलन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं कार्य करण्याकरता एकत्रित आलेले असे हे सात गण आहेत. आणि म्हणाले ही त्यांची हे दितीचे परम अद्भुत असे पुत्र आहेत, म्हणजे दिती आणि अदिती त्यातल्या दितीचे पुत्र आहेत आणि ह्या सगळ्यांची सर्वत्र गती आहे. असं कसं झालं, कारण आता हे सगळं वर्णन सांगितलं ना व्यासांनी आणि त्यामुळे व्यास म्हणाले की हे बघ बेटा ते अंतर्ज्ञानी आहेत त्यांचा अधिकार आहेच. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की का आपण अनाध्याय करतो इतका वायू सुरू झाल्यानंतर, कारण असा जेव्हा वायू सुरू होतो जो हिमालयामध्ये सुद्धा कंपन निर्माण करतो तो वायू म्हणजे म्हणाले हा विष्णूचा निश्वास आहे. विष्णूसुद्धा श्वासोश्वास घेत असतो पण कधीतरी तो जोरात जेव्हा निश्वास सोडतो त्यावेळी हे सगळं वायूमध्ये चलन सुरू होतं म्हणाले. आता जर असं वायूमध्ये चलन सुरू झालं तर म्हणाले तुला माहिती आहे
की वेद हे विष्णूचे निश्वासित आहे. मग त्यांनी जोरात निश्वास सोडल्यावरती आपण वेद म्हणायचा का? आपण पण तो निश्वास सोडायचा का? कारण त्यांनी सोडलाच आहे. त्यांनी निश्वास सोडल्यानंतर आपण वेदांचं अध्ययन करायचं नाही, म्हणून वेदांचा अनाध्याय. आणि म्हणून ते म्हणतात हे भगवंताचे निश्वासित असल्यामुळे वायूचा क्षोभ झाल्यानंतर वेदांचं पठण त्या काळात करू नये, तो अनाध्याय करावा असं म्हणाले, आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता अनाध्यायाच्या विषयामध्ये अशा प्रकारे व्यासांनी सांगितल्यानंतर त्यांनी शुकदेवांना काय सांगितलं की हा अनाध्याय विषय माझ्याकरता ठीक आहे, तू अनाध्याय करू नको. माझ्याकरता अनाध्याय आहे, तुझ्याकरता अनाध्याय नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तू म्हणायला लाग आणि वेदाचा पाठ कर अशी आज्ञा दिली. आणि व्यासांनी त्याला सांगितलं की मी आता आंघोळीला जातो, आणि ते आकाशगंगेत आंघोळ करण्याकरता निघून गेले असं वर्णन केलंय की ते आकाशगंगेत आंघोळ करायला निघून गेले. आता शुकदेवांनी आपलं मन वेदांच्यावरती केंद्रित केलं. वेद आणि वेदांचा वेदांगामध्ये पारंगत असणारे शुकदेव अजिबात थांबले नाही, त्यांचं वेदांचं पठण सुरू झालं. आता जेव्हा ते अशा वायूमध्ये वेदांचं पठण करू लागले त्यावेळी गुप्त रूपाने तिथे सनतकुमार प्रकट झाले. आणि त्या ठिकाणी सनतकुमार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले हे महा तेजस्वी व्यासपुत्रा काय करता आहात म्हणाले आपण. त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांची आज्ञा आहे, त्याप्रमाणे मी वेदाचा स्वाध्याय करतो आहे. आणि काय माझं अज्ञात पुण्य आहे मला माहीत नाही की त्या पुण्याने आपण माझ्यासमोर असे ह्या ठिकाणी प्रकट झालात आणि आपण मला आपलं दर्शन दिलं, त्यामुळे धन्य माझं भाग्य आहे म्हणाले की मी आपल्याला पाहू शकतोय. म्हणाले मी आपल्याला खरं म्हणजे असं विचारणार होतो की मोक्षाचा पुरुषार्थ कसा साधला जातो. म्हणाले आपण कृपा करून मला त्या मोक्ष पुरुषार्थाचं ज्ञान द्या. त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये प्राण्यांचं अत्यंत हित आहे ते सत्य आहे असं म्हणून तुझं कार्य करशील आणि नवीन नवीन संकल्पांना जर फाटा देशील आणि कोणतीही कामना अंतःकरणात ठेवणार नाहीस तर म्हणाले तुझ्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती. खूप मोठा उपदेश आहे सनंदनांचा, सनतकुमारांचा. त्यांनी खूप उपदेश केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मनाचं समाधान झालं ना आता. हो म्हणाले झालं. आणि त्यांनी समाधान झालं म्हटल्यानंतर मग ते म्हणाले मी आता जातो. आणि त्यांनी शुकदेवांची आज्ञा घेतली आणि शुकदेवांनी त्यांना नमस्कार केला, त्यांचं पूजन केलं आणि मग ते निघाले. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्वरूपस्थिती प्राप्त करून घ्यायची असेल आणि त्या ब्रह्मपदाचं अनुसंधान पाहिजे असेल तर आता आपण आपल्या पित्याकडे जाऊया. आणि शुकदेवांनी प्रणाम केला आणि त्यांची परिक्रमा केली, म्हणजे त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना म्हणाले की आता मी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कैलास पर्वतावरती जातो आणि तिथे जाऊन अनुष्ठान करतो. कारण त्यांनी मला सांगितलं की आताची जी माझी स्थिती आहे त्यात आणखीन एक पुढचं पाऊल सांगितलं की ब्रह्माचं ज्ञान तुला कसं होईल, त्याप्रमाणे कैलास पर्वतावरती सूर्याच्या उदयाबरोबर शुकदेव त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे आसनामध्ये स्थित झाले. त्यांनी बैठक म्हणजे आसन घातलं आणि तिथे समाधी लावली. आणि योगामध्ये त्यांना त्या क्षणी समाधी लावल्याबरोबर त्यांनी असं म्हटलंय की सर्व संगरहित अशा परमात्म्याचं दर्शन झालं, शुकदेवांना साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कार झाल्यावर शुकदेवांना मोठा आनंद झाला आणि आनंदाने ते आपल्या ठिकाणी आकाशामध्ये विहार करू लागले. जे त्यांनाच कळलं नाही आपलं काय झालं, त्या आनंदाचा परिपाक म्हणून ते आता त्या कैलास पर्वतावर दोन पाय खाली टेकवून चालत नव्हते, ते आकाशातच इकडे तिकडे फिरू लागले. आणि त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की मनाचा जो वेग आहे आणि वायूचा जो वेग आहे त्या वेगाने मी आकाशामध्ये संचरण करू शकतो. आणि असा संचार आकाशामध्ये करत असताना वर वर वर वर चालले ते. आणि ज्यावेळी ते असे ह्या देहाने म्हणजे शुकाचार्यांचा जो पांचभौतिक देह आहे त्या देहाने ते वरवर जात आहेत हे यक्ष गंधर्व आदींनी पाहिलं आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की असा कोण महात्मा आहे की आपल्या देहाने वरवर येतो आहे. त्यावेळेचे सगळे महर्षी सिद्धगण ह्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांना वाटलं की असा हा परमात्मा स्वरूप झालेला नित्य निर्गुण किंवा कुठल्याही नामरूपाच्या रहित असलेल्या परमात्म्याशी हा एकरूप होऊन हा साक्षात ब्रह्मरूपच झालेला आहे. ह्याच्या ठिकाणी कुठलं वेगळेपण शिल्लकच राहिलं नाही. आणि मग पुढे पुढे जेव्हा
चालले आहेत शुकदेव, त्यावेळी त्यांनी पाहिलं की दोन पर्वतांची शिखरं आहेत आणि त्या दोन पर्वतांच्या मध्ये एक हिमालयासारखा शुभ्र पांढर शिखर असलेला पर्वत आहे आणि दुसरा मेरू पर्वताच्या प्रमाणे सोनेरी शिखर असलेला पर्वत आहे. आता ह्या दोन शिखरांच्या एकमेकांना अगदी भिडू नयेत आणि त्या दोघांची शिखरं अगदी एकमेकांना जोडली, कुठं जागा नाही, जसं बंदिस्त फट नाही असं म्हणावं अशी ती स्थिती आहे. अत्यंत सुंदर आहे, एकमेकांना अगदी एक लागून असले तरी सुद्धा दोघांचं वेगळे पण कळतं, एक सुवर्णाचं आहे एक रजताचं आहे. आणि म्हणाले या प्रकारे हे दोन एकमेकांना लागलेले, एकमेकांच्या जवळ असलेले, असे 100 योजन उंच असलेले अशी ती जी दोन शिखरं आहेत, त्या शिखरांच्या इथून शुकदेव निघाले आणि त्यांच्या लक्षात आलं हे शिखर आपल्याला थांबवू शकत नाही, अडवू शकत नाही, त्या शिखराच्या मधून आपण निघून गेलो म्हणजे त्याच्या आतून सुद्धा जाण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं. ते पुढे निघाले, वायू लोकांच्या वरती आले, अंतरिक्षाची यात्रा करून पुढे गेले आणि त्यांनी पाहिलं की आपण सर्व लोकांच्या मध्ये संचार करू शकतोय आणि त्या परमयोगवेत्या त्या शुकदेवांनी त्या श्वेत द्वीपामध्ये आपण पोचलो आहेत हे पाहिलं. ते जे श्वेत द्वीप आहे, ते द्वीप आहे, त्या ठिकाणी त्यांनी भगवान श्री नारायणांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पाचवा दशक सुरू केला आहे. गुरु शिष्य लक्षण महत्वाचे. आज आपण पाचव्या दशकातला दुसरा समास पाहणार आहोत. त्याच्यामध्ये गुरु लक्षण काय ते सांगितले. मोठा समास आहे. 73 ओव्या याच्यामध्ये घेतलेले आहे. सामान्यत सद्गुरूंचं महत्व कळलं, शिष्य सद्गुरूंच्याकडे गेला, नेमकं काय घडतं. आधी सद्गुरू ओळखता आले पाहिजे आणि ओळखता आल्यानंतर सद्गुरूंच्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही पथ्य अशी सांगितलेली आहेत की सद्गुरू दिसतात कसे, त्यांचा वर्ण काय, आकार काय, जाड बारीक, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. त्यांचं वय किती हेही बघायचं नाही. त्यांचं शिक्षण बाहेरचं लौकिक अर्थाने काय आहे हेही बघायचं नाही आहे. त्यांचे नातेवाईक कोण आहेत, कुठं राहतात, काय खातात, ह्या सगळ्या गोष्टी गौण असून सद्गुरूंचा उपदेश काय आहे, ते कोणता बोध आपल्याला करतात, कोणती साधना आपल्याला देतात आणि ती साधना करायला लागल्यानंतर त्या शिष्यामध्ये फरक काय पडतो, कोणत्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे बघायला लागतं. ते जर सद्गुरू असतील तर त्याप्रमाणे शिष्य जर, कारण सद्गुरूंचं सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं आचरण शिष्याने करून चालत नाही. म्हणून सद्गुरू कसं वागतात तसं 100% वागायचं नसून कसं वागायला त्यांनी शिष्याला सांगितलेलं असेल त्याप्रमाणे शिष्याने वागायचं. त्या बारीक बारीक गोष्टी वाटतात, त्यांना नको त्या गोष्टी सद्गुरूंच्या शिष्य उचलतो आणि ज्या उचलायला पाहिजे त्या उचलत नाही असं दिसतं आणि त्यामुळे शिष्याच्या पक्षी हा सावधपणा बाळगला पाहिजे. म्हणून सद्गुरूंची लक्षणं पाहताना खरोखरच ते सद्गुरू आहेत का आणि त्याची लक्षणं काय हे सगळ्या समासात सांगितलेले आहे. जर सद्गुरू सदशिष्य असतील तर आपोआपच शिष्यामध्ये बदल होत जातो. शिष्याला भगवंताविषयी सद्गुरूंच्याविषयी विशेष प्रेम निर्माण होतं. आपण त्यांची कृपा व्हावी यासाठी त्यांच्या मनाजोगं राहावं असे त्याचा प्रयत्न चालू असतो. संसाराविषयी त्या गोष्टीची आसक्ती कमी होती. भलत्या गोष्टीची सारखा चिंता करत बसलेला असतो ती चिंता करण्याची वृत्ती कमी होते. सद्गुरू जे करतील ते आपल्या कल्याणाचंच असणार अशी त्याची दृढ निष्ठा बसते. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास बसतो. अशा तऱ्हेनं सद्गुरूंच्या पक्षी आणि शिष्याच्या पक्षी काय काय व्हायला पाहिजे, काय काय असायला पाहिजे हे सगळं ह्या समासात आणि पुढच्या समासात सांगितलं आहे. त्याचा परिचय आपण इथं करून घेणार आहोत. समर्थ म्हणतात, सुरुवातीलाच आधी म्हणतात की सद्गुरू कोण आणि त्याची लक्षणं काय सांगण्यापूर्वी जे सद्गुरू नाहीत त्यांची लक्षणं आधी सांगतात की ज्यांना आपण गुरु असं समजावं, परंतु ही लक्षणं जर त्यांच्यामध्ये असतील तर आपण सावध असावं आणि समजावं की हे गुरु नव्हेत. सुरुवातच अशी म्हणतात, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणी जेती. जे नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून दाखवतात, काही काही गोष्टी चटकन लोकांना आकर्षण वाटावं अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात, त्यांना गुरु असं म्हटलं जातं. परंतु सद्गुरू नव्हे ती मोक्षदाते. परंतु ते मोक्षदाते सद्गुरू नव्हेत. मोक्षदाते सद्गुरू अशा तऱ्हेच्या काही करामती चमत्कार फारसे करत नाही. आपोआप सहज एखादा झाला तर त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण असतं ते त्यांच्याकडे असलेलं प्रेम, करुणा, दया, सहनशीलता, प्रबोध शक्ती, ह्या ज्या अनेक गोष्टी असतात त्यामुळे शिष्याला त्याच्याबद्दलचं आकर्षण वाटतं. आणि जन्म जन्म कुठंतरी शिष्याचं गुरुचं नातं असल्यामुळे ज्या ठिकाणी गेलं असताना शिष्याला खरंच वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळण्याजोगं आहे आणि विशेषतः संसारातलं नाही परमार्थातलं आपल्याला हवं आहे. त्या ठिकाणी त्यांनी थोडी परीक्षा घ्यावी, समजून घ्यावं ह्या गुरुकडून मिळेल का आणि मग त्यांना शरण जायचं आहे. म्हणून ही जी काही लक्षणं सांगितलेली आहेत की कुणाला गुरु म्हणू नये आणि कुणाला म्हणावं हे समजून घ्यावं. त्यामुळे करामती दाखवणारे ते गुरु नव्हेत. नाना प्रकारचे चमत्कार करतात, असंभाव्य गोष्टी सांगत राहतात किंवा करून हे दाखवतात अशक्य गोष्टी ते करून दाखवत असते, परंतु त्यांनाही सद्गुरू म्हणता येत नाही. सांगत ती औषधी प्रयोग, कुणाचे रोग दुरुस्त करण्यासाठी काय औषधं वगैरे सांगतात, काही सुवर्ण धातूचा मार्ग, धातूचं सुवर्ण कसं बनवायचं असं काही काही सांगतात, दृष्टिबंधने, लाग वेग, अभिलाषाचा अनेक प्रकारच्या गोष्टी अशा ताबडतोब त्याच्यावर परिणाम होईल, आकर्षण वाटेल अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात.
त्याशिवाय संगीत रागज्ञान गीत नृत्य तानमान नाना वाद्य अशा प्रकारचं इतर गोष्टी शिकवणारे आहेत. 14 विद्या 64 कला म्हटलेल्या आहेत. ते शिकवणारे जे आहेत त्यांनाही गुरु असं म्हटलं जातं. जो जातीचा व्यापार शिकवती भरावा या उदर पोट भरण्यासाठी कुणीतरी गुरु करावा लागतो. ज्या ज्या काही कला आहेत ज्या ज्या काही उद्योगधंदे आपल्याला शिकायचे असतील त्यासाठी देखील त्यातला जो जाणकार असेल त्याच्याकडून आपल्याला ती कला साध्य करून घ्यावी लागती. अगदी गृहिणीला घरामध्ये स्वयंपाक जरी करायचा असला तरी कुणातरी व्यक्तीच्या हाताखाली मोठ्या व्यक्तीच्या हाताखाली तिला त्याचे धडे घ्यावे लागतात. म्हणजेच त्या अर्थाने ती व्यक्ती त्यांची गुरु असते. पण तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हे ती. म्हणून गुरु आणि सद्गुरु ह्याच्यामध्ये फरक समजला पाहिजे. इतर जे जे काही शिकवतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं, सद्गुरु म्हणत नाहीत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता. आपले आई वडील जे असतात तेही गुरुच असतात. अर्थात आई वडील तसे असावेत आदर्श असं आपण गृहित धरूया. परी पहिलं पार पाविता तो सद्गुरु वेगळा, परंतु आपल्याला तडी पार नेणारा संसार सागरातून पलीकडे पोचवणारा जो सद्गुरु आहे तो ह्याच्यापेक्षा वेगळाच आहे.

काय आहे हे जाणायचं आहे, आणि स्वयमेव तू ब्रह्मच आहेस, पण ब्रह्मरूपापासून तू च्युत झालेला आहेस, तर पुन्हा ते स्थान प्राप्त करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे? हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे ते सद्गुरु करतात. अज्ञान अंधारे निरसी, अज्ञानाचा अंधकार दूर करतात. हजारातली 999 एवढंच नव्हे तर लाखामधली जी मंडळी एखाद दोन व्यक्ती जर सोडल्या तर बहुतेक सगळे मंडळी अज्ञान अंधकारातच वावरत असतात. काही नाही अज्ञान या लक्षात ठेवून ते मुमुक्षू होतात, साधक होतात, तरी देखील जोपर्यंत पूर्ण ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत अज्ञानाचा भाग हा थोडाफार तरी राहतोच. आणि जितक्या प्रमाणात अज्ञान असेल तितक्या प्रमाणात तो संसाराच्या मायाजाळात गुंतत असतो, सुखदुःखामध्ये सापडत असतो, खरा आनंदाचा लाभ त्याला होत नाही. तर हा अज्ञान अंधाराचा निराश करण्यासाठी ज्ञानच द्यावं लागतं. 15व्या अध्यायात भगवद्गीतेच्या जे म्हटलेलं आहे की तो वृक्ष जर छेदायचा असेल तर ज्ञान खडगच त्याला पाहिजे, तसं इथं अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान पाहिजे. आणि त्या जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करी, आणि ज्ञान देणे ह्याचाच अर्थ जीव जो अज्ञानामध्ये आहे त्याला परमात्मरूप करणं, आत्मरूप करणं, त्याचं ज्ञान त्याला देणं ही महत्वाची जी गोष्ट आहे ही सद्गुरू करत असतात. जीव आणि परमात्मा याचं ऐक्य घडवून आणण्याचं काम सद्गुरू करतात. विघडले देव आणि भक्त, वस्तुतः देव आणि भक्त एकच. अद्वैत बोधामध्ये इथं दोन काही नाहीच आहे, आहे ते एकच काही आहे, परंतु अज्ञानामुळे आपल्याला दोन काहीतरी झाल्यासारखं दिसत आहे. तसं भक्त देखील जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत देवापेक्षा मी वेगळा आहे असं समजून त्याची भक्ती करत असतो, ती साधन भक्ती म्हटलेली आहे, कर्माच्या अंगाने होणारी भक्ती म्हटलेली आहे. असे जे विघडले देव आणि भक्त जे आहेत, जीव शिवपणे द्वैत, आणि त्याच्यामुळे जीव वेगळा आणि शिव वेगळा असं द्वैत आलेलं आहे. तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु, त्या देव आणि भक्ताचा एकांत करतो, याचा अर्थ त्याला बोध करून देतो की तू ही तेच आहे. तत्त्वम असी शिष्या, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेस ब्रह्म, ये विचयी संदेह भ्रम धरूची नको. तू लक्षात ठेव, संदेह ठेवू नको, तू स्वयमेव ब्रह्मरूप आहेस. अशा तऱ्हेचा बोध करून देव भक्तांचा एकांत करता त्याला सद्गुरु म्हटलेला आहे. प्राणी माया जाळी पडिले, प्राणी मनुष्य प्राणी सगळे माया जाळामध्ये गुंतलेले आहेत आणि वाहतच गेलेले आहेत. ही जी माया नदी आहे ती असंख्य जीवांना वाहून नेते आहे. संसार दुःखे दुखवले, त्या मायाजाळात पडल्यामुळे जो संसार असत आहे तो सत आहे असं समजतात. अज्ञान हेच आहे की असत गोष्टीला सत समजणं आणि सत गोष्टीचं ज्ञान नसणं. सत परमात्म्याचं अज्ञान असल्यामुळे किंवा तो परमात्मा लपलेला असल्यामुळे जे प्रगट विश्व झालेलं आहे तेच खरं मानणं हे अज्ञान आहे. दोन गोष्टी होतं की जे सत्य आहे ते झाकलं जातं आणि जे असत्य आहे ते प्रगट होतं, त्याला अज्ञान असं म्हटलंय. हे मायेचं कार्य आहे. त्यामुळे प्राणी जे माया जळात पडलेले आहेत आणि संसार दुःखात दुखवले आहेत, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. अशा प्राण्यांना मुक्त करायचं काम सद्गुरू करतात. जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृद कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले।

दारिद्र्य, शत्रु, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूत पिशाचादी पीड़ा, दैवी प्रकोप, आपत्ति, उत्पात, संतति न होणे व न जगणे आदि सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ति, उत्तम बुद्धि, सौख्य आणि मनशांति लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे, शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ।

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकं निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ. गावाच्या वेशीवर उभ्या असलेल्या रखवालदारावर कृपादृष्टी झाली आणि चेष्टेच्या अधीन गेलेल्या रखवालदाराचं भक्तात रूपांतर झालं. त्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या. तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता आणि स्वामींच्या अगोदरच्या अवतारात म्हणजे स्वामी श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हा तो स्वामींच्या निकट होता. रखवालदाराच्या तोंडून श्री दत्तात्रेय स्तुती बाहेर पडू लागली. अतिशय सुस्वर आवाजात तो म्हणू लागला, ज्ञान सागर शिवगुरु अवधूत नाम ही निज सुख धाम. रखवालदाराच्या मुखातून स्वामी स्तुती प्रकट होऊ लागली आणि जमलेले लोक दिग्मूढ झाले. त्या लोकांमध्ये स्वामींविषयी अभद्र बोलणारे ते टोळभैरव सुद्धा होते. स्वामी हे श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना खात्री पटली आणि सर्वांनीच स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्या टोळभैरवांनी स्वामींची क्षमा मागितली. नंतर रखवालदार लोकांना हात जोडून सांगू लागला, गेले 3 दिवस स्वामी भणंग अवस्थेत इथे बसून आहेत. ते जागेवरून उठले सुद्धा नाहीत. माझा उद्धार व्हावा अशी स्वामींची इच्छा होती म्हणून मला स्वामींची चेष्टा करण्याची दुर्बुद्धी झाली. प्रथम आपण स्वामींची उत्तम भोजनादी व्यवस्था करूया. रखवालदाराचं बोलणं संपत न संपत इतक्यात चिंतोपंत टोळांनी पुन्हा स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. परंतु स्वामींना चिंतोपंतांच्या घरी जायचंच नव्हतं. त्यांनी फक्त चिंतोपंतांच्या दिशेने भेदक कटाक्ष टाकला. मात्र चिंतोपंत मनोमनी काय समजायचं ते समजले. ते एकदम स्तब्ध झाले. केवळ चिंतोपंतांनाच नव्हे तर जमलेल्या गर्दीतल्या प्रत्येकाला वाटू लागलं की स्वामींनी आपल्या घरी यावं. अनेकांनी तसा आग्रह धरला. स्वामींनी कोणाच्याच विनंतीकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्या परमभक्ताचा त्या गर्दीत शोध घेत होते. परंतु तो परमभक्त त्यांच्या दृष्टीलाच पडेना.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वोत्तम मौल्यवान गोष्ट कोणती तर एकच, आणि ती म्हणजे अखंड नामस्मरण. ह्या क्षणापासून तुम्ही एक निर्णय घ्या की आजपर्यंत जे काही आयुष्य आपण घालवलं आहे त्याचा यत्किंचितही विचार न करता उरलेलं संपूर्ण आयुष्य फक्त नामस्मरणात बुडून जायचं. हेच आपल्या आयुष्याचं ध्येय व्हायला हवं. बहुतेक माणसं बाह्यांगाने लाभणाऱ्या सुखासाठी जगतात. तुम्ही फक्त नामस्मरणासाठीच जगायला हवं. तसं आत्म्याला जाणवलं पाहिजे. आपल्यापाशी फक्त एक नाम हवं. बाकी कशाचीही सोबत मिळाली नाही तरी चालेल. त्यासाठी आपल्यापाशी वैराग्यपूर्ण विवेक हवा. तरच नाम रक्ताभिसरणातून वाहू लागेल. त्याला एक उपाय आहे आणि तो म्हणजे आपण करीत असलेला प्रपंच देवालाच अर्पण करावा. तो संसाराचं पाहून घेईल. आपण मात्र नामातच राहायचं.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसोधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो मनारे.
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, यशवंत देव यांच्या संगीतरचनेतलं वसंत बापट यांचं गीत ऐकूयात. स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया जयंत साळगावकर यांची गीतरचना. संगीत आहे माधुरी नाईक यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

जगद्गुरु आद्य श्री शंकराचार्य हे सद्गुरूच्या आज्ञेवरून गोविंदनाथांची आज्ञा शिरसावंद्य करून यतींद्र शंकर काशीपुरीला आले आणि काशीपुरीमध्ये आपले जगदुद्धाराचे कार्य आरंभिले. त्या ठिकाणी अरुणाचा अवतार आचार्य शंकराचे शिष्यत्व पत्करण्यासाठी आले होते. त्याला त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव सनंदन असे ठेवण्यात आले. आनंदगिरीसारखे इतर देवतांचे अंश सुद्धा आता शंकराचार्यांच्या भोवती गोळा झाले व त्यांनी आचार्याचे शिष्यत्व पत्करले हे जन्मतःच विरक्त होते. एकदा शिष्यांना बरोबर घेऊन आचार्य मध्यान्ह समयी गंगेवर स्नानाला गेले असता चार भीषण श्वान बरोबर घेतलेला एक अंत्यज आपला मार्ग अडवून उभा आहे. श्वान म्हणजे कुत्रे. चार कुत्रे घेऊन एक अंत्यज आपला मार्ग अडवून उभा टाकलेला आहे असं आचार्यांनी पाहिलं. आचार्य त्या अंत्यजाला दूर हो असे म्हणाले. तेव्हा तो अंत्यज म्हणाला, तुला ज्ञानाचा गंध सुद्धा दिसत नाही. संन्यासाचा नुसता वेश करून लोकांना फसवतोस असे दिसते. या देहाला जर तू जा म्हणत असशील तर मग देही जो आत्मा त्याने शरीराचा त्याग करावा असे तुझे म्हणणे आहे का? या देहाला जर, कारण प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी ब्राह्मण आणि चांडाळ हा भेद करणे युक्त आहे का? मी शुचिर्भूत ब्राह्मण आहे, तू चांडाल आहेस, तेव्हा तू दूर हो असा आग्रह धरणे मिथ्या आहे. शरीराच्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याला तू विसरलेला दिसतोस. जो अचिंत्य आहे, जो अव्यक्त आहे, जो अनादि आहे, जो अनंत आहे, त्याच्या विमल स्वरूपाच्या मोहामुळे तुला विसर पडलेला दिसतो. विद्या संपादन करून सुद्धा जनसंग्रह करण्याची तुच्छ इच्छा तुझ्याजवळ दिसते आणि म्हणून तू मला जा असे म्हणतोस. असे म्हणून तो अंत्यज स्वस्थ बसला. तेव्हा आचार्यांनी त्याला उत्तर दिले, तू अंत्यज आहेस या बुद्धीचा मी त्याग करतो. तुझ्या बोलण्यावरून तू आत्मवेत्ता दिसतोस आणि तो मला वंदनीय आहे. जो आत्मवेत्ता आहे तो जन्माने जरी अंत्यज असला तरी तो दिव्य आहे आणि तो मला वंदनीय आहे अशी माझी दृढ निष्ठा आहे. आचार्य असे बोलत आहे तोच अंत्यजाचे ते रूप नाहीसे झाले आणि साक्षात धुर्जटी आचार्यांना समोर दिसू लागले. हे शंभो, देहदृष्टीने मी तुझा दास आहे, आचार्य त्यांना सांगायला लागले. जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे, ममय वंशो जीवलोके जीवभूता सनातना. आणि आत्मदृष्टीने जे तू आहे तोच मी आहे, तत्व मासी ते ब्रह्म तू आहेस, असा माझ्या बुद्धीचा निश्चय आहे असं आचार्यांनी धुर्जटीला सांगितले. आचार्यांचे हे बोलणे ऐकून दुर्जटी म्हणाला, व्यासासारखा तू पण माझ्या अनुग्रहाला पात्र आहेस. दुर्जटी म्हणजे महादेव. आता तू ब्रह्मसूत्रावर भाष्य रचना कर, असे बोलून महादेव अंतर्धान पावले. आचार्यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य रचले, त्याचप्रमाणे उपनिषद यांच्यावर सुद्धा भाष्य रचले. विष्णू सहस्र नामावर टीका लिहिली आणि मग श्रीमद भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य लिहिले. मग सनत सुजातीय, उपदेश साहस्त्री, विवेक चुडामणी इत्यादी अनेक वेदांतपर ग्रंथाची रचना आचार्यांनी केली व याशिवाय अनेक स्तोत्रांची सुद्धा त्यांच्या हातून रचना झाली. एकदा आचार्य आपल्या शिष्यांना शारीरिक भाष्याचा पाठ देत असताना एक वृद्ध ब्राह्मण तिथे आला व त्याने, तू कोण आहेस व काय शिकवत आहेस असा प्रश्न विचारला असता शिष्याने उत्तर दिले, हे आमचे आचार्य भाष्यकार जगद्गुरु शंकराचार्य आहे आणि आम्हाला शारीरिक सूत्रातील भाष्याचा पाठ शिकवत आहे. हे ऐकल्यावर तो ब्राह्मण आचार्यांना म्हणाला, जर तुम्ही भाष्यकार असाल तर एक सूत्र म्हणून दाखवा आणि त्याचा अर्थ मला सांगा. तेव्हा आचार्य म्हणाले, सूत्रार्थ जाणणाऱ्या गुरूंना नमस्कार असो, कारण तुम्हाला इच्छा झाली ना सूत्र ऐकण्याची, त्याचा अर्थ ऐकण्याची इच्छा झाली.
मी सूत्रे जाणतो असा मला जरी अभिमान नसला तरी आपण म्हणता त्याप्रमाणे मी करून दाखवतो। मग त्या ब्राह्मणांनी अनेक प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे आचार्यांनी दिली। आचार्यांनी मान वर करून पाहिली, कारण खाली पाहून बोलू लागले ना, व व्यासांना ओळखले व त्यांचा यथोचित आदर सत्कार केला, कारण ते ब्राह्मणाच्या वेशात व्यास महर्षी व्यास आले होते आचार्यांची परीक्षा घेऊ लागले। व्यास आचार्यांना म्हणाले, तुमचे हे भाष्य पाहून मी संतुष्ट झालो आहे, तरी आता तुम्ही या ज्ञानाचा सगळीकडे प्रसार करावा। तेव्हा आचार्य म्हणाले, आपण मागे आज्ञा दिल्याप्रमाणे मी भाष्यांची रचना केलेली आहे, आता माझे आयुष्य संपलेले आहे, तेव्हा मी आता दोन घटकामध्ये मणिकर्णिकेमध्ये या शरीराचा त्याग करणार आहे। यावर व्यास म्हणाले, असे करू नका, अजून या विद्येचा प्रसार सगळीकडे करावयास काही वर्ष लागतील, तेव्हा तुम्ही आणखी 16 वर्ष या पृथ्वीवर वास करा आणि हे आत्मज्ञान प्रसारण करण्याचं कार्य करा। आचार्यांनी ते म्हणणे मान्य केल्यावर द्वैपायन व्यास अंतर्धान पावले। मग आचार्य दिग्विजय करावयास निघाले। वाटेमध्ये प्रयागजवळ कुमारील भट्ट आपल्या व्रताच्या पालना प्रित्यर्थ तुषाग्नीमध्ये स्वतःला दहन करून घ्यावयास निघाले होते। त्यांची गाठ पडली आचार्यास। आचार्यांनी त्यांना आपल्या भाष्यावर वार्तिक लिहिण्याची विनंती केली आणि म्हणाले, तुम्ही स्वतःला जाळून घेतले म्हणजे मग मी कमंडलूतील पाण्याने जिवंत करेन, म्हणजे व्रतभंगाचे पाप तुम्हाला लागणार नाही आणि माझ्या भाष्यावर तुम्ही वार्तिक पण सुद्धा लिहाल। यावर कुमारील भट्ट आचार्यांना म्हणाले, मला परलोक गमनाची परवानगी द्या आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही करू शकाल याबद्दल मला शंका नाही, पण तुमचे कार्य मंडन मिश्राकडून होऊ शकेल, काहीही उपाय करून त्याला वश करून घ्या म्हणजे झाले। हे आचार्य, तुम्ही साक्षात विश्वनाथ आहात, तेव्हा तुमच्या समक्ष मला या तनूचा त्याग करू द्या। कुमारील भट्टास ब्रह्मोपदेश करून त्यांच्या विष्णुलोक गमनानंतर आचार्य आकाश मार्गाने मंडन मिश्रा राहत होते त्या माहिष्पती नगरीला आले। तेथे आल्यावर मंडन मिश्रांचे पंडिताचे घर कोठे आहे अशी चौकशी केली। अशी चौकशी केली असताना ज्या घराच्या दारातील पोपट जग हे ध्रुव आहे का अध्रुव आहे अशी चर्चा करताना दिसेल ते घर मंडन मिश्रांचे आहे असं समजाव, आणि असं घर मग आचार्यांनी मिळालं असे कळले। तेव्हा कारण त्या घराजवळ आल्यानंतर मंडन मिश्र श्राद्धाला बसले आहेत असे कळले, तेव्हा आचार्यांनी आकाश मार्गाने घरात प्रवेश करून घेतला। श्राद्ध चालू असताना संन्यासाचे हे मध्येच विघ्न आलेले पाहून पंडित महाराज रुष्ट झाले। यामुळे मंडन मिश्राचा आणि आचार्यांचा जो संवाद झाला त्यामध्ये प्रश्नाचा मुद्दाम वेगळा असा अर्थ लावून आचार्यांनी दिलेल्या वाकड्या उत्तराबद्दल प्रसिद्ध आहे आचार्य आणि मंडन मिश्रीमध्ये झालेला वाद। कारण मंडन मिश्रींचा महत्त्वाचा मुद्दा होता की कर्मानं मोक्ष होतो आणि आचार्यांचा मुद्दा होता की ज्ञानानं मोक्ष होतो। मग आचार्यांना कर्माचं खंडन करायचं होतं आणि अद्वैत मत प्रस्थापित करायचं।

जर मी वादामध्ये हरलो तर संन्यास ग्रहण करेल, गृहस्थाश्रमाचा त्याग करेल. मंडन मिश्रांच्या बायकोने वाद करणाऱ्या दोघांच्याही गळ्यात माळा घातल्या व असे सांगितले की जो वादामध्ये हरेल त्याच्या गळ्यातील माळ प्रथम सुकून जाईल. बऱ्याच दिवसांच्या वादानंतर आचार्यांनी मंडन मिश्राला निरुत्तर केले आणि मंडन मिश्राच्या गळ्यातील माळ कोमेजून गेली. यानंतर मंडन मिश्राची बायको आचार्याकडे वळून म्हणाली, पूर्वी अतिशय राग आल्यामुळे दुर्वास ऋषींनी मला शाप दिला होता, त्या शापाच्या प्रभावामुळे मी पृथ्वीवर आले आणि आता या शापाची अवधी सरला आहे आणि आता मी निजधामाला जाते. पण आचार्यांनी तिला तसे जाऊ दिले नाही. पराभूत झालेल्या मंडन मिश्रांनी आचार्यांना आणखी काही शंका विचारल्या आणि त्या शंकाचे पण आचार्यांनी निवारण केले. यानंतर मंडनाची पत्नी आचार्यांना म्हणाली, आपण मंडन मिश्राला समग्र जिंकले आहे असे समजू नका, कारण मी त्यांचा अर्धा भाग आहे, अर्धांगिनी आहे, अर्धनारी नटेश्वर म्हणजे शिव आणि शक्तीचा अवतार आहे, प्रकृती आणि पुरुषाचं हे मिलन आहे. म्हणून तेव्हा मला जिंकल्याशिवाय तुम्हाला मंडन मिश्राला आपला शिष्य करू नका. तुम्ही जरी सर्वज्ञ असलात तरी सुद्धा मला तुमच्याशी वाद करावयाचा आहे, असे तिने म्हटल्यानंतर मग सरस्वती आणि आचार्या यांच्यामध्ये वाद सुरू झाला. 17 दिवस हा वाद चालला. किती दिवस? 17 दिवस. सरस्वती माता आणि आचार्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्यामध्ये 17 दिवस वाद चालला. मग तिने आचार्यांना कामशास्त्राविषयी काही प्रश्न विचारले. तेव्हा आचार्य विचारात पडले, या प्रश्नांचे उत्तर न द्यावे तर अल्पज्ञता पदरी येते, बरं उत्तर द्यावे तर ब्रह्मचर्याश्रमातून एकदम संन्यास ग्रहण केलेल्या माणसाला ते शोभत नाही. तेव्हा आचार्यांनी या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 1 महिन्याची मुदत मागितली. सरस्वतीने हसत हसत ती मुदत दिली. मग आचार्यांनी योग बळाने आकाश मार्गाने शिष्या सगट गमन केले. निर्जल देशातील अमरुक नावाचा एक राजा नुकताच मरण पावला होता. त्यांच्या शरीरात आचार्यांनी योग बळाने प्रवेश केला आणि आपल्या शरीराचे रक्षण करण्याची आपल्या शिष्यांना आज्ञा दिली. आचार्यांनी त्या राजाच्या शरीराच्या आधाराने सरस्वतीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी जे अनुभव घ्यावयास पाहिजे होते ते घेतले. अपसुक राजा जिवंत झालेला पाहून त्यांच्या मंत्र्यांना थोडे आश्चर्य वाटले व जिवंत झाल्यानंतरचे त्या राजाचे वर्तन आणि पूर्वीचे वर्तन यामध्ये त्यांना फरक वाटल्यामुळे त्या मंत्र्यांनी असा विचार केला की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यासारखा दिसतो. तेव्हा त्या योग्याच्या शरीराचा आपण नाश केला म्हणजे त्या योग्याला राजाच्या शरीरामध्ये राहावे लागले, राजाच्याच शरीरामध्ये त्याला राहावं लागलं आणि त्याने आपल्यावर राज्यकारभार जो सोपवला आहे तो तसाच आपल्याकडे राहील. इकडे महिन्याची मुदत संपत आली असे पाहून आचार्य शिष्य सुद्धा अस्वस्थ झाले होते. ते आचार्यांना शोधित हिंडत होते. अपसुक राजा एकाएकी जिवंत झाला ही कथा त्यांच्या कानावर आली आणि तेव्हा आपल्या आचार्यांनी या शरीरामध्ये प्रवेश केला असावा असा विचार करून गायकांचा वेष धारण करून ते त्या राजाच्या दरबारी आले. त्यांनी आचार्यांना राजाचे शरीर सोडण्याची वेळ आली आहे अशी सूचना गाणे म्हणत म्हणत दिली, गायन करत करत दिली ना. याच सुमाराला मंत्र्यांच्या सेवकांनी आचार्यांचे शरीर शोधून काढले होते व त्या शरीराला अग्नी देत होते. तेवढ्यात आचार्यांनी स्वशरीरामध्ये प्रवेश केला आणि नरसिंह रूपाचे स्मरण करून अग्नी शांत केला व परत मंडन मिश्राच्या ग्रहाप्रती आले. त्यांना आलेले पाहून मंडन मिश्रांची भार्या म्हणाली, तुम्ही मला वादात जिंकले आहे, आता मी निजधामाला जाते. जाता जाता आचार्य तिला म्हणाले, हिरण्य गर्भाच्या उदरातून आपण दोघेही निघालेलो आहोत, तेव्हा तू माझी सहोदरा आहेस, तेव्हा मी स्थापन केलेल्या पीठामध्ये तू वास करावा. सरस्वतीने पण तथास्तु म्हटले आणि ती अंतर्धान पावली. मंडन मिश्रांनी आचार्यापासून संन्यास दीक्षा घेतली. आता त्यांचे नाव सुरेश्वराचार्य झाले.

आता यानंतर हस्तमलक या शिष्याची कथा आलेली आहे. या ठिकाणी त्यांना आणखी एक मोठा शिष्य प्राप्त होणार होता. प्रभापकर हा एक ब्राह्मण होता, त्याला एक मुलगा होता, परंतु तो मुका होता. तो निर्बुद्ध असावा असे लोकांना वाटे, परंतु शंकरांना तो योगी असावा असे वाटले. हा मुलगा असा कसा, केव्हापासून झाला, असे प्रश्न त्यांच्या आईवडिलांना विचारण्याऐवजी त्यांनी सरळ त्या मुलालाच प्रश्न केला, हे मुला तू कोण आहेस, कस्त्वम शिशो कश्य कुतोसी गंतः की नाम ते त्वम कुत आगतोसी, असा प्रश्न आचार्यांनी केला, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, कुठं जाणार आहात. त्यावेळेस हस्तामलकांनी उत्तर दिलं, 12 वर्षानंतर उत्तर दिलेलं आहे, कारण ब्राह्मणत्व सिद्ध करण्यासाठी मुंज करावं लागतं आणि मुंज करण्याच्या आधी गायत्री मंत्राचा उच्चार करावा लागतो. आता हा मुलगा बोलतच नाही, खात नाही, पित नाही, मग कसं आता हो, गायत्री मंत्राचा उच्चार केल्याशिवाय मुंज होणार, मुंज झाल्याशिवाय ब्राह्मणत्व सिद्ध होणार. मग इतक्यामध्ये 12 वर्षांचा अवधी लोटल्यानंतर आचार्यांची पहिल्यांदाच भेट झाली. पहिल्यांदाच प्रश्न केला आचार्यांनी, तुम्ही कोण आहात. त्यावेळेस हस्तामलक सांगतात, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, मी मनुष्य नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी गृहस्थी नाही, वानप्रस्थी नाही, ब्रह्मचारी नाही, तर मी कोण आहे. सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा, मी नित्य उपलब्ध असलेला परमात्मा आहे. असं प्रत्यक्ष दैवी शक्ती प्राप्त असलेला गुरुचा योग्याने मौन सोडावे म्हणून ज्या ठिकाणी तिष्ठ राहून प्रश्न विचारित आहे त्या स्थानापेक्षा अधिक पवित्र स्थान कोणते असू शकेल, आणि त्या योग्याचे मौनही असे कायम राहील. तो तथा कथित मुका उतरला, मी नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे, निर्जीव जड वस्तू नव्हे, कारण हे शरीर, हे श्वास, हे इंद्रिय, हे मन, हे जग, हे सगळे निर्जीव आहे, जड आहे, आणि याला जाणणारी चेतन दिव्य शक्ती आपण आहोत, म्हणून या बालकानं मी नित्य चैतन्य स्वरूप आत्मा आहे असं उत्तर दिलं. आणि गुरुच्या आशीर्वादामुळे मुका आणि निर्बुद्ध मानला गेलेला तो मुलगा फार मोठा साधू आहे हे दिसून आले. गुरूंना अतिशय आनंद झाला, त्याला त्यांनी आपल्या शिष्य बनविले आणि या शिष्याचे नाव हस्तामलक असे नाव दिलेले आहे. आता 4 धर्मपीठांची स्थापना कशी झाली. शंकराचार्यांच्या जीवनातील नंतर महत्त्वाची घटना म्हणजे त्यांचे श्रृंगेरीतील आगमन होय. कर्नाटकातील तुंगभद्रा नदीच्या काठी श्रृंगेरी गाव वसलेले आहे. ते अतिशय रम्य ठिकाण आहे. प्राचीन काळी विभंडक ऋष्यशृंग आणि इतरांनी तेथे आपली साधना सुरू केली, तेव्हापासून ते अतिशय पवित्र स्थान म्हणून नावारूपाला आले. त्या स्थानाचे महात्म्य आणि पावित्र्य पाहून शंकराचार्यांनी आपले पहिले वेदांत ज्ञानपीठ श्रृंगेरी स्थापन केले. ह्या श्रृंगेरीला त्या ठिकाणी विद्येची देवता श्री शारदा देवी हिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शारदापीठाचे अध्वर्यू म्हणून सुरेश्वराचार्यांची नेमणूक करण्यात आली. शंकराचार्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण भारतभूमी ही पवित्र भूमी आहे, तिचे कल्याण आणि ऐक्य धर्माधिष्ठित आहे. या ऐक्यासाठी भारतभूच्या 4 कोपऱ्यात 4 धर्मपीठे स्थापन करावीत आणि त्याद्वारे वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करावा अशी त्यांची योजना होती. शारदापीठाची स्थापना हे त्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल आहे. शारदापीठाची स्थापना पूर्वेकरिता जगन्नाथपुरी जेथे गोवर्धनपीठ स्थापन करण्यात आलेले आहे. पूर्वेला जगन्नाथपुरी आहे आणि तिथं गोवर्धनपीठ स्थापन करण्यात आले. पश्चिमेकरिता द्वारकेला कालिंका पीठ स्थापन करण्यात आले आणि बद्री केदाराला उत्तरेसाठी ज्योतिपीठ स्थापन करण्यात आले. या पीठांना आमनाय पीठे म्हणून संबोधण्यात येते. आता यांनी अनुयायांना दाखवलेला मार्ग याच्याबद्दल माहिती सांगतात. श्रृंगेरीला असताना गिरी नावाच्या शिष्यावर गुरुप्रसाद कसा करण्यात आला ती हकीकत अतिशय रोचक आहे. गिरीला वेदांत तत्वज्ञानाचे सार समजाविणे अतिशय कठीण कर्म आहे.
असे गिरीच्या इतर सहायक जे सहायक होते त्यांना वाटत होते। एकदा प्रवचन देते समय शंकराचार्य म्हणाले, आपण थोडा वेळ गिरीची वाट पाहू। त्यावर दुसरा शिष्य म्हणाला, महाराज आपण गिरीची वाट कशाला पाहायची, समोरची ही भिंत सुद्धा गिरीपेक्षा अधिक बुद्धिमान आहे। ही भिंत इतका तो निर्बुद्ध आहे जो गुरुचरणी भक्तिभावाने लीन आहे। अशा शिष्याची अशी टिंगल उडवली जात आहे हे पाहून शंकराचार्य अत्यंत व्यथित झाले, दुःखी झाले। ते त्या शिष्याला म्हणाले, तुला गिरीसंबंधी आणि त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसंबंधी काय माहिती आहे? तो त्याचे सामर्थ्य लवकरच प्रगट करेल। गिरी मात्र मनात नेहमी असा विचार करी की आपल्या गुरूंना आपली गुणवत्ता माहीत असतेच, तेवढे पुरेसे नाही का? गुरुची सेवा करीत राहा। त्या दिवशी नेहमीप्रमाणे गिरी उशिरा आला आणि त्याने गुरूंना वंदन केले। आचार्यांनी त्याला हसून म्हटले, हे पहा गिरी, तू आज आत्मा आणि त्याचे स्वरूप यावर प्रवचन द्यावे, आम्ही सर्व त्यासाठी तुझी वाट पाहत आहोत। ही गुरूंची जशी आज्ञा होती तसे तो त्यांचा आशीर्वादही होता। तथा कथित मंद बुद्धी गिरीने त्या दिवशी अत्यंत भक्तिभावाने रसाळ भाषेमध्ये वेदांताचे मर्म त्रोटक वृत्तात निवेदन केले। गुरुला अर्पण करण्याच्या भूमिकेतून त्याने हे निवेदन केलेले आहे। हे व्रत म्हणजे एक अतिशय गुंतागुंतीची कठीण अशी रचना प्रकार आहे। इतर शिष्यांना स्वतः मूर्खपणा समजून आला, त्यांना लक्षात आलं की आपण किती मूर्ख आहोत। त्यांनी आचार्य व गिरी यांची क्षमा मागितली। गिरीमधील सामर्थ्य बघून आचार्यांनी त्या सत्रोटक आचार्य ही पदवी बहाल केली आणि त्याचे नाव अजरामर केले। शंकराचार्यांच्या शिष्य वर्गापैकी पद्मदात, सुरेश्वर, हस्तामलक आणि त्रोटक हे अत्यंत महत्वाचे प्रमुख असे चार शिष्य आहेत। या चौघांनी चार धर्मपीठांचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे। या चौघांची चार पीठावर प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली। या श्रृंगेरीला सुरेश्वरांची, कालिका पीठावर पद्मपादाची, ज्योतिपीठावर त्रोटकाची आणि जगन्नाथपुरीला हस्तमलाकाची नेमणूक करण्यात आली। सनातन हिंदू धर्मासाठी यांनी आपले जीवन समर्पित करावे असे आवाहन आचार्यांनी त्यांना केलेले आहे। इकडे आईची सेवा कशी घडली हा विषय आलेला आहे। इकडे मातोश्री आर्यंबाचा अंतकाल आता समीप आल्याची जाणीव शंकराचार्यांना झाली। त्याप्रमाणे ते कालडीला परत आले। तिचा मृत्यूकाल जवळ आला असताना त्यांनी आत्म्याला संजीवन प्राप्त होण्याचे सामर्थ्य ज्यात आहे असे शिव भुजंग स्तोत्र आणि विष्णू स्तोत्र म्हणावायला सुरुवात केली। तिचा मृत्यू शांतपणे व्हावा आणि तिचा स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली। शंकराचार्यांची आई निवर्तली, तिच्या शरीरावर अंतिम संस्कार करावायचा होता, परंतु त्यांच्या नातेवाईकापेक्षा कुणीही समोर येईना। संन्याशाला कुणाचाही दहन संस्कार करता येत नाही, आपल्या आईवडिलांचाही नाही, परंतु आपल्या आईवर अंतिम अग्निसंस्कार करणे हे पवित्रच कर्तव्य आहे हे जाणून शंकराचार्यांनी आईचा देह दहनभूमीवर स्वतःच आणला आणि चितेला अग्नी दिला। यातून त्यांना अपूर्व समाधान प्राप्त झाले। नंतर शंकराचार्यांनी काश्मीरमध्ये असलेल्या शारदा निवास या सर्वज्ञ पीठाला भेट दिली। जो सर्वज्ञ आहे, जो सर्व धर्माचे सार आणि तत्वज्ञान जाणतो, त्यालाच या पीठावर बसण्याचा अधिकार आहे। शंकराचार्यांना आपण सर्वज्ञ आहोत असे प्रदर्शन करावयाचे नव्हते। तेव्हा त्यांनी शारदा निलय हे पीठ सर्व भक्तांसाठी खुले असावे अशी योजना केली। शिवाय काश्मीर म्हणजे भारताचा मुकुटमणीच आहे, म्हणून हिंदू धर्माच्या उत्थानासाठी त्यांनी तेथे जाण्याचे ठरवले। शारदा निवासात प्रवेशासाठी चार दिशाहून चार मार्ग आहेत। मोठमोठे विद्वान, व्यासंगी आणि तत्वज्ञ हे ठिकठिकाणाहून तेथे आले होते आणि आपली विद्वत्ता त्यांनी तेथे सिद्ध केली होती, परंतु कुणीही दरवाजातून अजून एकानेही त्या पीठापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नव्हता। कदाचित तो दरवाजा दक्षिणेकडील आज शंकराचार्यांचीच वाट पाहत होता। सर्व पंथातले आणि स्तरातले विद्वान लोक शारदा निलयाच्या प्रांगणात आचार्यांचे पाय केव्हा लागतील याचीच वाट पाहत होते।
ज्ञान आणि विज्ञानात उत्तम गती असलेल्या या महान द्रष्ट्या विद्वानांना आचार्यांना जैन बौद्ध सांख्य योग न्याय आणि वैशेषिक इत्यादी धार्मिक संप्रदायांच्या आणि तत्व प्रणालींच्या विद्वानांशी मुकाबला करावा लागला, तिथे चर्चा करावा लागली। आचार्यांना त्या सर्वांचा तात्विक वाद विवादात पराभव केला आणि दक्षिण द्वारातून मंदिरात प्रवेश केला। आचार्य सर्वज्ञ पीठावर आरूढ होण्यासाठी पुढे गेले। विद्येची देवता शारदा हिनेही त्यावेळी त्यांची एक परीक्षा घेतली। आचार्य त्यातही यशस्वी झाले। त्यानंतर शारदा देवीने स्वतः त्यांना आशीर्वाद दिला, त्यांच्या उच्च ज्ञानाची प्रशंसा केली आणि शंकर विजयी हो, शंकरो विजयते असा असे उद्गार काढले। आचार्यांच्या जीवनातील सर्व संघर्षाची सांगता येथे झाली। सर्वज्ञ पीठावर आरूढ होणे म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ होणे होय। वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी यासारखा सर्वोच्च मान प्राप्त होणे ही देव दुर्लभ गोष्ट आहे। शंकराचार्यांनी दाखवलेला मार्ग। आतापर्यंत आचार्यांनी सर्व भारतभर दोनदा भ्रमण केले होते, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि जगन्नाथपुरी पासून द्वारकेपर्यंत। दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम अशा सर्व तीर्थस्नानांना त्यांनी भेटी दिल्या होत्या। कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता आणि सामान्यांना सन्मार्ग दाखवला। स्वतःच्या जीवनाद्वारे कसे जगावे याचा धडाच त्यांनी लोकांना दिला। ज्ञान भक्ती आणि विरक्ती यांनी माणसाचे जीवन भारून गेले हेच त्यांना यावरून दिसून येते। त्यांनी अद्वैताचा मार्ग जगाला दाखवला, याचा अर्थ चराचर सृष्टी ब्रह्मरूप असून अंतिमतः एक आहे। हे दृश्य जगत सतत परिवर्तनशील आहे। ही परिवर्तने खरीही नसतात आणि महत्त्वाची सुद्धा नसतात। या सर्व घटनामागे एकच तत्व आहे आणि ते म्हणजे ब्रह्म होय। त्या ब्रह्माला, त्या ईश्वराला सर्व दूर पाहण्याची दृष्टी प्रत्येकाने विकसित करावयास हवी। त्यांचा असा दृष्टिकोन असतो, ते सर्व जगाला आपली मातृभूमी समजतात आणि सर्व मानवांना आपले बंधू मानू लागतात। लोकांना हिंदू धर्म समजावा म्हणून त्यांनी तत्वज्ञानावर पुस्तके लिहिली, त्याचबरोबर मनातील भक्तिभाव जागृत व्हावा म्हणून त्यांनी अनेक स्तोत्रसुद्धा लिहिली। भजगोविंदम नावाचे त्यांचे भजन सर्व भारतभर लोकप्रिय झालेले आहे। जर सर्व ऐहिक दुःखापासून सुटका पाहिजे असेल आणि जर मृत्यूच्या भीतीपासून परावृत्त व्हावयाचे असेल तर त्या गोविंदास भजा असा या भजनाचा मतितार्थ आहे। आता मार्गदर्शक दीप। आचार्यांचे शेवटचे दिवस कुठे व्यतीत झाले हे सांगणे कठीण आहे। अमुक एक महात्मा आमच्याच भागात वास्तव्य करीत होता व त्याने ही भूमी आपल्या वास्तव्याने पावन केली असे सांगण्यात सर्वांनाच साहजिकच आनंद वाटतो। आचार्यांची महासमाधी केदार येथे आहे। या पवित्र ठिकाणी आणि त्यांच्याही पलीकडे आचार्य सदैव आहेत। जर दक्षिणेतील या आचार्यांची समाधी उत्तरेतील केदारला आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ इतकाच होतो की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा ठसा सर्व भारतभर पसरला होता। वयाच्या केवळ 32व्या वर्षी श्री शंकराचार्यांची सर्व बंधने तोडली आणि ते ब्रह्मीभूत झाले। सर्वसामान्य माणसाला वयाच्या 32व्या वर्षी केवळ जीवनाचा अर्थ काय हा केवळ प्रश्नच विचारता येतो, परंतु आचार्यांनी मात्र या अल्प काळात सर्व भारताचे धार्मिक व तात्विक प्रबोधन केलेले आहे, आपल्या धर्माचे वैशिष्ट्य प्रकाशात आणले, आपल्या संस्कृतीला एक महत्त्वाचे योगदान करण्यात त्यांनी जीवनाचे सार्थक पाहिले। सर्व भारत एक आहे याची अनुभूती चार धर्मपीठाद्वारे आणून दिली। अशी दिव्य जीवने नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे सामान्य लोकांमध्ये मार्गदर्शन करीत असतात। तर अशा पद्धतीनं आचार्यांच्या या जीवनावर आपण एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे आचार्यांनी जी रचना केलेली आहे, सद्गुरूच्या प्रश्न विचारण्यावरून तुम्ही कोण आहात त्यावेळेस आचार्य उत्तर देतात, मनोबुद्ध
अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वा न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः।

आचार्यांनी सांगितलेले हे सहा श्लोक आहेत आणि प्रत्येक श्लोकाचा आपण चिंतन करणार आहोत, कारण साधूचं समागम हे फार महत्त्व आहे. शास्त्रामध्ये साधू समागमाला फार महत्त्व आलेलं आहे. कारण श्रीराम गुरु एके ठिकाणी सांगतात, काय सांगतात,

गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केल्यानं पापाची निवृत्ती होत असते. सूर्याच्या प्रखर शांत किरणामध्ये जर शरीर न्हाऊन निघालं तर तापाची निवृत्ती होत असते. कल्पतरूच्या झाडाखाली जो कोणी बैसला त्याचं दैन्य दारिद्र्य गरिबीचं दुःख निवृत्त होत असतं. परंतु ह्या तिन्ही दुःखाची निवृत्ती साधूच्या संगतीत एका क्षणामध्ये दूर होत असते. एवढं साधू समागमाचं महत्त्व आहे. बैसता संताचे संगती कळो आले कमळापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. अशा आद्य श्रीमद शंकराचार्यांचं जे मनोगत आहे ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः हा वेदांताचा मुख्य सिद्धांत आचार्यांनी प्रस्थापित केलेला आहे. आणि आता उद्यापासून प्रत्येक श्लोकाचं चिंतन चालू होणार आहे. आणि मध्ये मध्ये आपण त्यांनी काही ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्यावर सुद्धा एक एक एखाद्या वेळेस प्रकाश टाकणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतर. कुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेचे वेळ आहे 9:00. याचं पुनःप्रसारण 9:00.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00. याचं पुनःप्रसारण 8:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मिश्र काफी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे दशरथ पुजारी आणि मीना जोशी यांचा.

संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणीत मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा मेलडी ऑफ भक्ती .in या वेबसाईट वर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. श्रोते हो, भक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
3: श्रोतेहो, संत तुकाराम महाराज यांची अभंग रचना ऐकूयात। संगीत शांक नील यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरील पुढची गीतरचना आपण ऐकणार आहोत शांताराम नांदगावकर यांची. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे कुमुद भागवत यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग।
2: श्रोते हो, आता ऐकूयात सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांची रचना, संगीत आणि स्वर मंजिरी आलेगावकर।

श्रोतेहो आता ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना, संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता, याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पाचवा दशक सुरू केला आहे. गुरु शिष्य लक्षण महत्वाची. आज आपण पाचव्या दशकातला दुसरा समास पाहणार आहोत. त्याच्यामध्ये गुरु लक्षण काय आहे ते सांगितले. मोठा समास आहे. 73 ओव्या याच्यामध्ये घेतलेले आहे. सामान्यत सद्गुरूंचं महत्व कळलं, शिष्य सद्गुरूंच्याकडे गेला, नेमकं काय घडतं. आधी सद्गुरू ओळखता आले पाहिजे आणि ओळखता आल्यानंतर सद्गुरूंच्या कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही पथ्य अशी सांगितलेली आहेत की सद्गुरू दिसतात कसे, त्यांचा वर्ण काय, आकार काय, जाड बारीक, त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे. त्यांचं वय किती हेही बघायचं नाही. त्यांचं शिक्षण बाहेरचं लौकिक अर्थाने काय आहे हेही बघायचं नाही आहे. त्यांचे नातेवाईक कोण आहेत, कुठं राहतात, काय खातात, ह्या सगळ्या गोष्टी गौण असून सद्गुरूंचा उपदेश काय आहे, ते कोणता बोध आपल्याला करतात, कोणती साधना आपल्याला देतात आणि ती साधना करायला लागल्यानंतर त्या शिष्यामध्ये फरक काय पडतो, कोणत्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात हे बघायला लागतं. ते जर सद्गुरू असतील तर त्याप्रमाणे शिष्य जर, कारण सद्गुरूंचं सगळ्याच्या सगळ्या गोष्टींचं आचरण शिष्याने करून चालत नाही. सद्गुरू कसं वागतात तसं 100% वागायचं नसून कसं वागायला त्यांनी शिष्याला सांगितलेलं असेल त्याप्रमाणे शिष्याने वागायचं आहे. तर बारीक बारीक गोष्टी वाटतात, त्याने नको त्या गोष्टी सद्गुरूंच्या शिष्य उचलतो आणि ज्या उचलायला पाहिजे त्या उचलत नाही असं दिसतं आणि त्यामुळे शिष्याच्या पक्षी हा सावधपणा बाळगला पाहिजे. म्हणून सद्गुरूंची लक्षणं पाहताना खरोखरच ते सद्गुरू आहेत का आणि त्याची लक्षणं काय हे सगळ्या समासात सांगितलेले. जर सद्गुरूं सदशिष्य असतील तर आपोआपच शिष्यामध्ये बदल होत जातो. शिष्याला भगवंताविषयी सद्गुरूंच्याविषयी विशेष प्रेम निर्माण होतं. आपण त्यांची कृपा व्हावी यासाठी त्यांच्या मनाजोगं राहावं असे त्याचा प्रयत्न चालू असतो. संसाराविषयी त्या गोष्टीची आसक्ती कमी होती. भलत्या गोष्टीची सारखा चिंता करत बसलेला असतो, ती चिंता करण्याची वृत्ती कमी होती. सद्गुरु जे करतील ते आपल्या कल्याणाचंच असणार अशी त्याची दृढ निष्ठा बसते. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास बसतो. अशा तऱ्हेनं सद्गुरूंच्या पक्षी आणि शिष्याच्या पक्षी काय काय व्हायला पाहिजे, काय काय असायला पाहिजे हे सगळं या समासात आणि पुढच्या समासात सांगितलं आहे. त्याचा परिचय आपण इथं करून घेणार आहोत. समर्थ म्हणतात, सुरुवातीलाच आधी म्हणतात की सद्गुरू कोण आणि त्याची लक्षणं काय सांगण्यापूर्वी जे सद्गुरू नाहीत त्यांची लक्षणं आधी सांगतात. की ज्यांना आपण गुरु असं समजावं परंतु ही लक्षणं जर त्यांच्यामध्ये असतील तर आपण सावध असावं आणि समजावं की हे गुरु नव्हेत. सुरुवातच अशी म्हणतात, जे करामती दाखवती तेही गुरु म्हणी जेती. जे नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून दाखवतात, काही काही गोष्टी चटकन लोकांना आकर्षण वाटावं अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात, त्यांना गुरु असं म्हटलं जातं. परंतु सद्गुरु नव्हे ती मोक्षदाते. परंतु ते मोक्षदाते सद्गुरु नव्हेत. मोक्षदाते सद्गुरु अशा तऱ्हेच्या काही करामती चमत्कार फारसे करत नाही. आपोआप सहज एखादा झाला तर त्यांच्याबद्दलचं जे आकर्षण असतं ते त्यांच्याकडे असलेलं प्रेम, करुणा, दया, सहनशीलता, प्रबोध शक्ती, ह्या ज्या अनेक गोष्टी असतात त्यामुळे शिष्याला त्याच्याबद्दलचं आकर्षण वाटतं. आणि जन्म जन्म कुठंतरी शिष्याचं गुरुचं नातं असल्यामुळे ज्या ठिकाणी गेलं असताना शिष्याला खरंच वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला काहीतरी मिळण्याजोगं आहे आणि विशेषतः संसारातलं नाही परमार्थातलं आपल्याला हवं आहे. त्या ठिकाणी त्यांनी थोडी परीक्षा घ्यावी, समजून घ्यावं ह्या गुरुकडून मिळेल का आणि मग त्यांना शरण जायचं आहे. म्हणून ही जी काही लक्षणं सांगितलेली आहेत ती कुणाला गुरु म्हणू नये आणि कुणाला म्हणावं हे समजून घ्यावं. त्यामुळे करामती दाखवणारे ते गुरु नव्हेत. नाना प्रकारचे चमत्कार करतात, असंभाव्य गोष्टी सांगत राहतात किंवा करून हे दाखवतात अशक्य गोष्टी ते करून दाखवत असते. परंतु त्यांनाही सद्गुरु म्हणता येत नाही. सांगत या औषधी प्रयोग, कुणाचे रोग दुरुस्त करण्यासाठी काय औषधं वगैरे सांगतात, काही सुवर्ण धातूचा मार्ग, धातूचं सुवर्ण कसं बनवायचं असं काही काही सांगतात, दृष्टिबंधने, लाग वेग, अभिलाषाचा, अनेक प्रकारच्या गोष्टी अशा ताबडतोब त्याच्यावर परिणाम होईल, आकर्षण वाटेल अशा तऱ्हेच्या काही काही गोष्टी करतात.
त्याशिवाय संगीत, रागज्ञान, गीत, नृत्य, तानमान, नाना वाद्य अशा प्रकारचं इतर गोष्टी शिकवणारे आहेत. 14 विद्या 64 कला म्हटलेलं आहे. ते शिकवणारे जे आहेत त्यांनाही गुरु असं म्हटलं जातं. जो जातीचा व्यापार शिकवती भरावा या उदर, पोट भरण्यासाठी कुणीतरी गुरु करावा लागतो. ज्या ज्या काही कला आहेत, ज्या ज्या काही उद्योगधंदे आपल्याला शिकायचे असतील, त्यासाठी देखील त्यातला जो जाणकार असेल त्याच्याकडून आपल्याला ती कला साध्य करून घ्यावी लागते. अगदी गृहिणीला घरामध्ये स्वयंपाक जरी करायचा असला तरी कुणातरी व्यक्तीच्या हाताखाली, मोठ्या व्यक्तीच्या हाताखाली तिला त्याचे धडे घ्यावे लागतात. म्हणजेच त्या अर्थाने ती व्यक्ती त्यांची गुरु असते. पण तेही गुरु परिसाचार सद्गुरु नव्हे ती. म्हणून गुरु आणि सद्गुरु ह्याच्यामध्ये फरक समजला पाहिजे. इतर जे जे काही शिकवतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं, सद्गुरु म्हणत नाहीत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता. आपले आई वडील जे असतात तेही गुरुच असतात. अर्थात आई वडील तसे असावेत, आदर्श असं आपण गृहित धरूया. परी पहिलं पार पाविता तो सद्गुरु वेगळा, परंतु आपल्याला तडी पार नेणारा, संसार सागरातून पलीकडे पोचवणारा जो सद्गुरु आहे तो ह्याच्यापेक्षा वेगळाच आहे. गायत्री मंत्राचा उच्चार सांगतात, सांगे तो साचार कुलगुरु परी ज्ञाने विण पहिलं पारू पाधी देत नाही. त्यामुळे अनेक गोष्टी जरी शिकवलेल्या असल्या तरी ज्ञान ह्याचा अर्थ ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे झाल्याशिवाय कोणीही पहिलं पार जाऊ शकत नाही. आणि ते ज्ञान सद्गुरूंच्याकडनंच मिळतं. आता इथून पुढच्या ओळीपासून त्या सद्गुरूंची लक्षणं सांगायला लागले. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, सद्गुरु जर काही करत असतील तर शिष्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, बाकीचे उपदेश करणारे ते सद्गुरु नव्हे. ब्रह्म काय आहे हे जाणायचं आहे आणि स्वयमेव तू ब्रह्मच आहेस, पण ब्रह्मरूपापासून तू च्युत झालेला आहेस, तर पुन्हा ते स्थान प्राप्त करून घेण्यासाठी काय करायला पाहिजे हा जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश आहे ते सद्गुरु करतात. अज्ञान अंधारे निरसी, अज्ञानाचा अंधकार दूर करतात. हजारातली 999 एवढंच नव्हे तर लाखामधली जी मंडळी एखाद दोन व्यक्ती जर सोडल्या तर बहुतेक सगळी मंडळी अज्ञान अंधकारातच वावरत असतात. काही नाही अज्ञान या लक्षात येऊन ते मुमुक्षू होतात, साधक होतात, तरी देखील जोपर्यंत पूर्ण ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत अज्ञानाचा भाग हा थोडाफार तरी राहतोच. आणि जितक्या प्रमाणात अज्ञान असेल तितक्या प्रमाणात तो संसाराच्या मायाजाळात गुंतत असतो, सुखदुःखामध्ये सापडत असतो, खरा आनंदाचा लाभ त्याला होत नाही. तर हा अज्ञान अंधाराचा निराश करण्यासाठी ज्ञानच द्यावं लागतं. 15व्या अध्यायात भगवद्गीतेच्या जे म्हटलेलं आहे की तो वृक्ष जर छेदायचा असेल तर ज्ञान खडगच त्याला पाहिजे. तसं इथं अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञान पाहिजे. आणि त्या जीवात्मया परमात्मयाची ऐक्यता करी. आणि ज्ञान देणे ह्याचा अर्थ जीव जो अज्ञानामध्ये आहे त्याला परमात्मरूप करणं, आत्मरूप करणं, त्याचं ज्ञान त्याला देणं ही महत्वाची जी गोष्ट आहे ती सद्गुरू करत असतात. जीव आणि परमात्मा याचं ऐक्य घडवून आणण्याचं काम सद्गुरू करतात. विघडले देव आणि भक्त, वस्तुता देव आणि भक्त एकच. अद्वैत बोधामध्ये इथं दोन काही नाहीच आहे, आहे ते एकच काही आहे. परंतु अज्ञानामुळे आपल्याला दोन काहीतरी झाल्यासारखं दिसत आहे. तसं भक्त देखील जोपर्यंत ज्ञान झालेलं नाही तोपर्यंत देवापेक्षा मी वेगळा आहे असं समजून त्याची भक्ती करत असतो. ती साधन भक्ती म्हटलेली आहे, कर्माच्या अंगाने होणारी भक्ती म्हटलेली आहे. असे जे विघडले देव आणि भक्त जे आहेत, जीव शिवपणे द्वैत, आणि त्याच्यामुळे जीव वेगळा आणि शिव वेगळा असं द्वैत आलेलं आहे. तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरु, त्या देव आणि भक्ताचा एकांत करतो. याचा अर्थ त्याला बोध करून देतो की तू ही तेच आहे. तत्व असी शिष्या, ऐक शिष्या येथीचे वर्म, स्वये तूची आहेस ब्रह्म, ये विचयी संदेह भ्रम धरूची नको. तू लक्षात ठेव, संदेह ठेवू नको, तू स्वयमेव ब्रह्मरूप आहेस. अशा तऱ्हेचा बोध करून देव भक्तांचा एकांत करता त्याला सद्गुरु म्हटलेला आहे. प्राणी मायाजाळी पडिले, प्राणी मनुष्य प्राणी सगळे मायाजाळामध्ये गुंतलेले आहेत आणि वाहतच गेलेले आहेत. ही जी माया नदी आहे
ते असंख्य जीवांना वाहून नेते आहे. संसार दुःखे दुखवले त्या मायाजाळात पडल्यामुळे जो संसार असत आहे तो सत आहे असं समजतात. अज्ञान हेच आहे की असत गोष्टीला सत समजणं आणि सद्गोष्टीचं ज्ञान नसणं. सत परमात्म्याचं अज्ञान असल्यामुळे किंवा तो परमात्मा लपलेला असल्यामुळे जे प्रगट विश्व झालेलं आहे तेच खरं मानणं हे अज्ञान आहे. म्हणून दोन गोष्टी होतं की जे सत्य आहे ते झाकलं जातं आणि जे असत्य आहे ते प्रगट होतं त्याला अज्ञान असं म्हटलंय. हे मायेचं कार्य आहे. त्यामुळे प्राणी जे माया जळात पडलेले आहेत आणि संसार दुःखात दुखवले आहेत ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा. अशा प्राण्यांना मुक्त करायचं काम सद्गुरू करतात. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुंजेथा मा बृहद् कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीताचं माधुर्य, ध्यानाची शांतता आणि भक्तीची दिव्यता हे तिन्ही अनुभवण्यासाठी या एका अविस्मरणीय भक्तिमय संध्याकाळी मेलडी ऑफ भक्तीमध्ये सहजयोग परिवार पुणे सादर करत आहे परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी प्रणित मेलडी ऑफ भक्ती या संगीत, योग आणि ध्यानाचा एक अद्वितीय उत्सव. प्रसिद्ध कलाकारांच्या भक्तिमय सादरीकरणासह अनुभवा अंतर्मनाला स्पर्श करणारा आनंद आणि आध्यात्मिक उन्नती. शनिवार 27 जून संध्याकाळी 5 ते 8 बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे. प्रवेश पूर्णपणे विनामूल्य. आजच नोंदणी करा melodyofbhakti.in या वेबसाईटवर. मेलडी ऑफ भक्ती, जिथे संगीत बनतं ध्यान आणि ध्यान बनतं आनंद. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

आता ह्या शुकदेवांना त्यांनी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं दिव्य असं अलौकिक तेज बघितलं. व्यास अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यानंतर त्यांच्या पित्यांनी त्यांना म्हटलं की काय झालं, तुझ्या मनाचं समाधान झालं? हो म्हणाले, समाधान तर झालंच, पण ते काय म्हणाले, मग मी काय केलं, त्याचा अनुभव काय आला, हे सगळं त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं. व्यास त्या हर्षाने इतके उल्हसित झाले, त्यांनी आपल्या पुत्राला दृढ आलिंगन दिलं आणि आपल्याजवळ बसवून घेतलं. आणि त्यानंतर पहिलं आदी मुनींना जे काही ज्ञान द्यायचं होतं, जी संहिता शिकवायची होती, ते सगळं शिकवून झालं आणि त्यांना त्यांच्या मार्गाने खाली जाऊन, म्हणजे हिमालयातून खाली उतरून प्रसार करण्याकरता त्यांनी पाठवून दिलं. आता ते म्हणाले की या लोकांनी खाली जावं, यज्ञ करावेत, वेदाच्या संहिता म्हणाव्यात. तसंच आता हे जसे ब्राह्मण हिमालयावरून खाली उतरले, तसेच व्यासही आपल्या या श्रेष्ठ पुत्राच्या सहित एकांतामध्ये मौनानी, आता ते त्यांना असं वाटलं, एवढासा माझा मुलगा आज ब्रह्मज्ञानाचा सर्वश्रेष्ठ अधिकार प्राप्त करू नये, आता माझ्याकडे काय कमी आहे की ज्याच्यामुळे आता मला ते सुख प्राप्त होत नाही, त्याचं चिंतन ते करू लागले, त्यांचं ध्यान लागलं, ध्यान लावून बसले. आणि त्यावेळी आकाशवाणी झाली आणि ते म्हणाले, अरे हिमालयाच्या एका एकांत स्थळामध्ये बसलास, आत्तापर्यंत वेदाचा घोष चालू होता, आता वेदाचा नाद ऐकू येत नाही, तुझ्या मुलाच्या बरोबर वेदसंहितेचं पठण कर, असं त्यांनी व्यासांना सांगितलं. आणि त्याबरोबर व्यास म्हणाले, ठीक आहे, आता वसिष्ठ कुलामध्ये उत्पन्न झालेले व्यास महर्षी आहेत, आता ह्यावेळी वेदध्वनी ऐकू येत नाही हे बरोबर नाही, हे जेव्हा भगवंत म्हणतोय त्यावेळी म्हणाले, हे चिंतन करण्याचं कारण नाही, वेदाचा घोष चालू राहिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आणि तो वेदोच्चारण जे आहे ते या पर्वताला सुशोभित करण्याकरता ह्या दोघांनी, म्हणजे वेदज्ञ पिता आणि वेदज्ञ पुत्र ह्या दोघांनी सुरू केलं. हे दोघे जण म्हणू लागले. आता ह्या दोघांचं जेव्हा हे संहिता म्हणणं सुरू झालं, त्यावेळी म्हणाले, पुष्कळ वेळ झाला वेदाचं पारायण झालं, पारायण चालूच होतं. पारायण चालू असतानाच एक दिवशी समुद्रावरच्या हवेतून जर काही बदल व्हावे, जसं आज आपण म्हणतो की समुद्रावरती तो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि ते वारे इकडे गेले तिकडे गेले, तसंच वर्णन केलं आहे इथे की समुद्रावरती वायूचा दाब बदलला आणि म्हणाले, तिथून जे वायू वाहतात त्या वायूंच्या मध्ये बदल घडला आणि काय झालं म्हणाले की इतकी जोरात अशी वादळी हवा सुरू झाली की त्या वादळी हवेमध्ये ते म्हणाले की असं जर वादळ सुरू झालं आणि ज्या प्रकारचं वादळ सुरू झालंय, व्यासजी म्हणाले की अहो म्हणाले, हा जो काही वादळाचा प्रकार आहे हा काही सामान्य नाही आहे, याचा अर्थ आता वेदाचं जे अध्ययन आहे ते अध्ययन थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले की आता त्यांच्या लक्षात आलं की आता अनध्ययनाचा काळ आलेला आहे. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की अरे आता स्वाध्याय करू नको वेदाचा, कारण ह्या इतक्या येणाऱ्या घोगावणाऱ्या अशा ह्या वादळामध्ये वेदाध्ययन करण्याची काही गरज नाही. म्हणाले त्यांनी त्या म्हणजे शुकमुनींनी वडिलांना विचारलं, नाही बरोबर आहे तुम्ही थांबवा म्हणता, पण एवढ्या जोरामध्ये ह्या असा वावटळ किंवा ही जे चक्री वादळ आहे हे आत्ता का निर्माण झालं? आणि म्हणाले ही वायुदेवाची ही जी चेष्टा आहे की आपण या ठिकाणी हे काम करतो आहोत आणि तोही अशी लीला आपल्यासमोर का करून दाखवतोय, याचं कारण सांगा. आता शुकदेवांनी असा प्रश्न विचारल्यानंतर व्यासांनी सांगितलं की अनध्ययन करायचं याकरता आमचं अनध्ययन व्हावं याकरता वायूनी जे केलेलं आहे ते आता मी तुला सांगणार नाही म्हणाले. हे अनध्ययन का, हे तू तुझ्या दिव्य दृष्टीने तुझं मन निर्मल झालं आहे तर आता तूच समजून घे की हे अनध्ययन होण्याचा काळ का आला आहे. म्हणाले तू आता ना रजोगुण ना तमोगुणाशी संबंधित आहेस, तू पूर्णपणे सात्विक आहेस, तुझ्या हृदयामध्ये जो वेदाचा विचार आहे तर त्या संदर्भामध्ये तूच तुझ्या बुद्धीला ह्या अनध्यायाचं कारण विचारून घे, असं जेव्हा त्यांनी विचारायला सांगितलं किंवा विचार करायला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, नाही आपण मला समजवा, मला यातलं काही माहीत नाही. त्यावेळी व्यासांनी सांगितलं की हे बघ, पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामध्ये जे वायूचं चलन होतं त्याचे सात मार्ग आहेत आणि सात प्रकारांनी ते चलन होतं. जो म्हणाले जसा धूर असावा अग्नीच्या बरोबर, तसा थोडासा वावटळीच्या बरोबर, आणि
ज्याला आपण उष्णतेनी म्हणतो की आपल्याला कळते हवा हलकी होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रवाह हलक्या झालेल्या वायूचे आणि जी फार गरम नाही आणि जी थंड आहे अशा वायूंचे दोन तीन प्रवाह त्याच्यामध्ये निर्माण होतात. म्हणजे ज्या गावांना म्हणजे नागपूर वगैरे सारख्या ठिकाणी जिथे खूप उष्णता आहे तिथे आपण बघा संध्याकाळच्या वेळी जेव्हा उन्हं कलायला लागतात आणि उष्णता कमी व्हायला लागते तेव्हा त्या गावांमध्ये अशी वावटळी उठतात आणि असे वेगवेगळे प्रवाह ज्याला इंग्रजीत करंट्स म्हणतो ना तसे करंट्स निर्माण होतात. तर ते म्हणाले अशा प्रकारे उष्णतेनी हे जे प्रवाह निर्माण करणारा हा जो वायू आहे तो काय करतो म्हणाले तो पावसाला वाहून खाली आणतो. म्हणजे जो पाऊस ढगातून खाली पडतो तो ते ढगातून पाणी ओतायला लागला म्हणून पाऊस खाली पडत नाही तर त्याचं वहन करण्याचं काम तो वायू करतो. तसंच जे गारा पडतात त्या गारा वहन करण्याचं काम तो करतो. आणि म्हणाले असा हा जो प्रवाहित होणारा आणि मार्गामधून पावसाला खाली प्रवाहित करणारा जो वायू आहे त्याला प्रवह नाव दिलेलं आहे आणि तो पहिल्या प्रकारचा वायू आहे. दुसरा म्हणाले तुला सांगतो की आकाशामध्ये तो जो ज्याला आपण विजा उत्पन्न करणं म्हणतो आणि त्याच्याकरता जो उत्पन्न होतो आणि महान तेजानी जो संपन्न असतो त्या वायूला आवह असं वायू म्हणतात की ज्याच्या ठिकाणी खूप मोठा आवाज येतो आणि त्या आवाजाने तो वायू वाढतो आणि तिथे रस म्हणजे प्रवाहीपण निर्माण करतो. प्रवाहीपण म्हणजे काय की एक जलानी भरलेला मेघ आहे दुसरा जलानी भरलेला मेघ आहे तो त्याच्या गतीने सहज जाईल आणि पाऊस पडेल तर तसं करत नाही त्या जलानी भरलेल्या मेघांना पुढे पुढे पुढे पुढे ढकलत नाही. तो आपण म्हणतो ना आत्ता इतकं आभाळ भरलं होतं आणि अगदी अंधेरून आलं होतं आणि 10 मिनिटात सगळं गेलं नष्ट झालं अशा त्या जलानी भरलेल्या मेघांना भराभरा पुढे नेणारा असा जो वायू आहे त्याला आवह हे नाव आहे. आणि तिसरा आता सांगतायत जो नेहमी सोम आणि सूर्य आदी हे जे ज्योतिर्मय ग्रह आहेत त्यांचा उदय किंवा उद्भव करतो तो म्हणाले ह्या पुरुषांच्या म्हणजे सगळ्यांच्याच देहामध्ये जो निवास करतो जो चारीही समुद्रांचं जल ग्रहण करतो आणि त्याला वर उचलून नेतो. म्हणजे काय काय करतो तो आमच्या सगळ्यांच्या ठिकाणी हृदयामध्ये असणारा जो उदान आहे त्या उदानाचं पण जो नियंत्रण करतो आणि समुद्रातलं जे जल आहे ते उष्णतेने तापल्यानंतर त्यातल्या पाण्याची जी वाफ होते ती वर उचलून नेतो आणि त्याचे जलाचे ढग ज्याच्यापासून बनतात त्याला आणि तो योग्य त्या ठिकाणी नेऊन पोचवतो त्याला पर्जन्य निर्माण करतो त्या वायूला उद्वह असं म्हणतात. की पर्जन्याच्याकडे सोपवतो म्हणजे त्याच्याकडनं पर्जन्य निर्माण करतो असा हा वायू आहे. ज्याच्यामुळे प्रेरित होऊन म्हणाले हे जे महामेघ आहेत पाऊस आणणारे ते एकत्र बांधले जातात आणि पावसाचा वर्षाव होतो. तसंच देवता जेव्हा आकाशमार्गातून जातात त्यावेळी त्यांच्या विमानात त्या देवता बसलेल्या असतात तर त्या देवतांचं वहन करणारा हा वायू आहे. म्हणजे त्यांना कोणतंही विमान चालवायला आपल्यासारखं इंधन लागत नाही ते त्यांच्या विमानात बसले की हा वायू त्यांना वहन करून नेतो असं त्यांना सांगायचं आहे. की त्यामुळे म्हणाले की सगळ्या पर्वतांचा किंवा त्याचा जो वरचा भाग आहे त्या भागाचं मर्दन म्हणजे त्याला छेदणारा जसं आम्ही म्हणतो ना हिमालयाचा वरचा भाग आहे हळूहळू खाली यायला लागला अनेक कारणं आहेत की ज्यामुळे मर्दन होतं म्हणजे तो भाग कमी होतो. तो म्हणाले हा संवह नावाचा वायू आहे. आता त्याच्या पुढचा जो वायू आहे तो वृक्ष आहे आणि त्या अत्यंत वेगाने वाहणारा आहे. तो वृक्षांची तोड करतो त्यांना उखडून फेकून देतो आणि तसंच त्याच्यामुळे प्रलयकाळाचे जे मेघ आहेत ते एकत्रित होतात त्याला ते बलाहक ज्यांना म्हटलेलं आहे अशी संज्ञा म्हणजे असं नाव धारण करून ज्याचं संचरण हे भयानक उत्पात करणारं आहे किंवा जो आपल्याबरोबर मेघांना त्यांच्या समूहांना पुढे पुढे घेऊन जातो असा अत्यंत वेगवान असा पाचवा वायू आहे त्याला विवह असं नाव आहे. म्हणजे आपण म्हटलं ना ती ढगफुटी झाली परवा लेहला काय झालं हे जे भयानक आतंक आहे हे भयानक संकट आहे हे निर्माण करणारा हा वायू आहे. ज्याच्या आधारावर आकाशातले दिव्य जलप्रवाह आहेत ते प्रवाहित होतात
आता एक वेगळी संकल्पना जी आपल्याला कधीही कल्पनेत येत नाही. खरं म्हणजे ह्या सगळ्या संकल्पनांचा विचार शास्त्रज्ञांनी करावा की त्याला किती तथ्य त्यांच्या दृष्टीने आहे नाही, मानायचं का नाही मानायचं. इथे आपल्याकडे असं म्हटलेलं आहे ह्या नारद पुराणामध्ये ती धारणा स्पष्ट दिसते. ती अशी आहे की ही जिला आम्ही आकाशगंगा म्हणतो ना, की ज्याच्यामध्ये ताऱ्यांचा तो एक विशिष्ट प्रवाह आहे, एका दिशेने ते सगळे तारे त्याच्यामध्ये गुंफलेले आहेत आणि ती आकाशगंगेचा मोठा पट्टा आहे. तर नारद पुराणामध्ये त्याचं वर्णन असं केलं आहे की ती खरंच आकाशातली गंगा आहे आणि हे जे ऋषीमुनी आहेत, हे जे हिमालयावरती राहत असत किंवा हिमालयात तपाला, तर पुढे आहे उल्लेख त्याचा, तप करत असत, ते त्या आकाशगंगेमध्ये स्नान करतात असा उल्लेख आहे की ते त्या गंगेत जाऊन स्नान करतात. ते म्हण इथेही त्यांनी म्हटलंय की आकाशगंगेचं जे पवित्र जल आहे त्याला धारण करण्याचं काम आकाशामध्ये. कारण आमच्या इथे जमिनीवरती आम्ही जे म्हणतो ना की ज्याला विकल्प म्हणतो की काय त्याला अर्थच नाही आहे, काय की आकाश पुष्प म्हणजे आकाशात वेल आहे आणि त्या वेलाला फुलं आली आहेत असू शकत नाही, सशाला शिंग असू शकत नाही, वंध्यापुत्र असू शकत नाही. पण इथे त्यांनी म्हटलंय की आकाशामध्ये गंगा आहे, त्या गंगेमध्ये जल आहे आणि त्या जलाला धारण केलेलं आहे आणि तो धारण करणारा वायू आहे. आणि म्हणाले ज्याच्या साह्याने काय होतं, म्हणाले जी सहस्र किरण सूर्याची निर्माण होतात त्या उत्पत्ती स्थान सूर्याच्या ठिकाणी ह्या किरणांनी प्रतीत होणं, म्हणजे ती किरणं तिथून निघून आमच्यापर्यंत येणं आणि आमची पृथ्वी प्रकाशित करणं, हे प्रकाशित करण्याचं काम किंवा चंद्राचे जे चांदणं आहे त्याची जी दिव्य अमृतधारा आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्या वनस्पतींचं पोषण हे चंद्राच्याच किरणांनी होतं आणि त्यामुळे हे त्याचं जे पोषण आहे ते करणारा सहावा वायू परिवह नावाचा सहावा वायू आहे. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की संपूर्ण विजयशील अशा तत्वांच्या मध्ये हा श्रेष्ठ वायू आहे. कारण सूर्य आणि चंद्र यांच्यापासून निघणारा प्रकाश आणि चांदणं आणि आकाशामधल्या सगळ्या ग्रहताऱ्यांचं नियंत्रण करणं आणि त्यांचं संतुलन राखणं हे काम हा वायू करतो. म्हणाले सगळ्यात शेवटी ज्या सातव्या वायूचं वर्णन आहे ते असं आहे की अंतकाली सगळ्या प्राणांच्या जे प्राण आहेत त्यांचे त्यांच्या शरीरातून बाहेर काढून जे या प्राण निघण्याच्या काळात त्याचा जो मार्ग आहे, म्हणजे तो मृत्यू किंवा तो वैवस्वत यम जो आहे त्याच्या बरोबर जाणं, म्हणजे तो प्राण त्या देहातून बाहेर येणं आणि बाहेर आलेल्या प्राणाला मार्गदर्शन

आहे असं म्हटलंय की ज्याच्यामध्ये त्यांनी दोन उदाहरणं दिली आहेत की ज्याच्यामध्ये प्रजापती दक्षाचे हजारो पुत्र हे अनेक दिशांनी त्यांना पाहिजे तिथे निघून गेले कार्य करण्याकरता. कारण प्रजापती दक्षाला प्रत्येकाला हे सगळं सृष्टीचं नियमन करण्याचं काम आहे, ते काम करण्याकरता त्या पुत्रांना त्या त्या दिशांनी जाण्याचं सामर्थ्य हे या वायूंनी दिलं म्हणाले. आणि दुसरं त्यांनी एक फार मोठी गोष्ट सांगितली आहे की आता पाऊस पडेल पडेल पडेल असं आम्हाला जेव्हा खात्रीलायक वाटतं त्यानंतर तो पाऊस पडत नाही, त्या मेघांना पळवून लावून त्या पावसाला थांबवणं, किंवा ते तसेच ओथंबून आलेले ढग आहेत पण तरीही पाऊस न पडणं म्हणजे पावसाचं तिरोधान करणं, म्हणजे पावसाला परिस्थिती निर्माण होऊन सुद्धा पाऊस न पडू देणं हे काम सुद्धा हाच वायू करतो म्हणाले. आणि त्यांनी असं म्हटलं की त्या वायूचं नाव परावह असं नाव आहे. आणि त्यांनी सांगितलं ह्या कोणत्याही वायूवर नियंत्रण मिळेल पण ह्या शेवटच्या वायूवरती नियंत्रण करणं फार अवघड आहे असं त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तो फार कठीण आहे म्हणाले प्राप्त करून घ्यायला किंवा अतिक्रमण करण्याकरता. अशा प्रकारे हे जे मरुद गण आहेत म्हणजे वायूला किंवा संबंध त्याचं जे संचलन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं कार्य करण्याकरता एकत्रित आलेले असे हे सात गण आहेत. आणि म्हणाले ही त्यांची हे दितीचे परम अद्भुत असे पुत्र आहेत, म्हणजे दिती आणि अदिती त्यातल्या दितीचे पुत्र आहेत. आणि ह्या सगळ्यांची सर्वत्र गती आहे. असं कसं झालं? कारण आता हे सगळं वर्णन सांगितलं ना व्यासांनी, आणि त्यामुळे व्यास म्हणाले की हे बघ बेटा ते अंतर्ज्ञानी आहेत, त्यांचा अधिकार आहेच. त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की का आपण अनाध्याय करतो इतका वायू सुरू झाल्यानंतर. कारण असा जेव्हा वायू सुरू होतो जो हिमालयामध्ये सुद्धा कंपन निर्माण करतो तो वायू म्हणजे म्हणाले हा विष्णूचा निश्वास आहे. विष्णूसुद्धा श्वासोश्वास घेत असतो पण कधीतरी तो जोरात जेव्हा निश्वास सोडतो त्यावेळी हे सगळं वायूमध्ये चलन सुरू होतं म्हणाले. आता जर असं वायूमध्ये चलन सुरू झालं तर म्हणाले तुला माहिती आहे की वेद हे विष्णूचे निश्वासित आहे, मग त्यांनी जोरात निश्वास सोडल्यावरती आपण वेद म्हणायचा का? आपण पण तो निश्वास सोडायचा का? कारण त्यांनी सोडलाच आहे. त्यांनी निश्वास सोडल्यानंतर आपण वेदांचं अध्ययन करायचं नाही, म्हणून वेदांचा अनाध्याय आहे. आणि म्हणून ते म्हणतात हे भगवंताचे निश्वासित असल्यामुळे वायूचा क्षोभ झाल्यानंतर वेदांचं पठण त्या काळात करू नये, तो अनाध्याय करावा असं म्हणाले आपल्याकडे सांगितलेलं आहे. आता अनाध्यायाच्या विषयामध्ये अशा प्रकारे व्यासांनी सांगितल्यानंतर त्यांनी शुकदेवांना काय सांगितलं की हा अनाध्याय विषय माझ्याकरता ठीक आहे, तू अनाध्याय करू नको. माझ्याकरता अनाध्याय आहे, तुझ्याकरता अनाध्याय नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तू म्हणायला लाग आणि वेदाचा पाठ कर अशी आज्ञा दिली. आणि व्यासांनी त्याला सांगितलं की मी आता आंघोळीला जातो आणि ते आकाशगंगेत आंघोळ करण्याकरता निघून गेले असं वर्णन केलं आहे की ते आकाशगंगेत आंघोळ करायला निघून गेले. आता शुकदेवांनी आपलं मन वेदांच्यावरती केंद्रित केलं. वेद आणि वेदांचा वेदांगामध्ये पारंगत असणारे शुकदेव अजिबात थांबले नाही, त्यांचं वेदांचं पठण सुरू झालं. आता जेव्हा ते अशा वायूमध्ये वेदांचं पठण करू लागले त्यावेळी गुप्त रूपाने तिथे सनतकुमार प्रकट झाले. आणि त्या ठिकाणी सनतकुमार आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणाले हे महा तेजस्वी व्यासपुत्रा काय करता आहात म्हणाले आपण. त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांची आज्ञा आहे त्याप्रमाणे मी वेदाचा स्वाध्याय करतो आहे आणि काय माझं अज्ञात पुण्य आहे मला माहीत नाही की त्या पुण्याने आपण माझ्यासमोर असे ह्या ठिकाणी प्रकट झालात आणि आपण मला आपलं दर्शन दिलं, त्यामुळे धन्य माझं भाग्य आहे म्हणाले की मी आपल्याला पाहू शकतोय. म्हणाले मी आपल्याला खरं म्हणजे असं विचारणार होतो की मोक्षाचा पुरुषार्थ कसा साधला जातो. म्हणाले आपण कृपा करून मला त्या मोक्ष पुरुषार्थाचं ज्ञान द्या. त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये प्राण्यांचं अत्यंत हित आहे ते सत्य आहे असं म्हणून तुझं कार्य करशील आणि नवीन नवीन संकल्पांना जर फाटा देशील आणि कोणतीही कामना अंतःकरणात ठेवणार नाहीस तर म्हणाले तुझ्या ठिकाणी परमात्म्याची प्राप्ती. खूप मोठा उपदेश आहे सनंदनांचा, सनतकुमारांचा. त्यांनी खूप उपदेश केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुझ्या मनाचं समाधान झालं ना आता. हो म्हणाले झालं.
आणि त्यांनी समाधान झालं म्हटल्यानंतर मग ते म्हणाले मी आता जा

जातो. आणि त्यांनी शुकदेवांची आज्ञा घेतली आणि शुकदेवांनी त्यांना नमस्कार केला, त्यांचं पूजन केलं आणि मग ते निघाले. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला स्वरूपस्थिती प्राप्त करून घ्यायची असेल आणि त्या ब्रह्मपदाचं अनुसंधान पाहिजे असेल तर आता आपण आपल्या पित्याकडे जाऊया. आणि शुकदेवांनी प्रणाम केला आणि त्यांची परिक्रमा केली, म्हणजे त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना म्हणाले की आता मी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता कैलास पर्वतावरती जातो आणि तिथे जाऊन अनुष्ठान करतो. कारण त्यांनी मला सांगितलं की आताची जी माझी स्थिती आहे त्यात आणखीन एक पुढचं पाऊल सांगितलं की ब्रह्माचं ज्ञान तुला कसं होईल, त्याप्रमाणे कैलास पर्वतावरती सूर्याच्या उदयाबरोबर शुकदेव त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे आसनामध्ये स्थित झाले. त्यांनी बैठक म्हणजे आसन घातलं आणि तिथे समाधी लावली आणि योगामध्ये त्यांना त्या क्षणी समाधी लावल्याबरोबर त्यांनी असं म्हटलंय की सर्व संगरहित अशा परमात्म्याचं दर्शन झालं, शुकदेवांना साक्षात्कार झाला आणि साक्षात्कार झाल्यावर शुकदेवांना मोठा आनंद झाला आणि आनंदाने ते आपल्या ठिकाणी आकाशामध्ये विहार करू लागले. म्हणजे त्यांनाच कळलं नाही आपलं काय झालं, त्या आनंदाचा परिपाक म्हणून ते आता त्या कैलास पर्वतावर दोन पाय खाली टेकवून चालत नव्हते, ते आकाशातच इकडे तिकडे फिरू लागले. आणि त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की मनाचा जो वेग आहे आणि वायूचा जो वेग आहे त्या वेगाने मी आकाशामध्ये संचरण करू शकतो. आणि असा संचार आकाशामध्ये करत असताना वर वर वर वर चालले ते. आणि ज्यावेळी ते असे ह्या देहाने, म्हणजे शुकाचार्यांचा जो पांचभौतिक देह आहे त्या देहाने ते वरवर जात आहेत हे यक्ष गंधर्व आदींनी पाहिलं आणि त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की असा कोण महात्मा आहे की आपल्या देहाने वरवर येतो आहे. त्यावेळेचे सगळे महर्षी सिद्धगण ह्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांना वाटलं की असा हा परमात्मा स्वरूप झालेला नित्य निर्गुण किंवा कुठल्याही नामरूपाच्या रहित असलेल्या परमात्म्याशी हा एकरूप होऊन हा साक्षात ब्रह्मरूपच झालेला आहे. ह्याच्या ठिकाणी कुठलं वेगळेपण शिल्लकच राहिलं नाही. आणि मग पुढे पुढे जेव्हा चालले आहेत शुकदेव, त्यावेळी त्यांनी पाहिलं की दोन पर्वतांची शिखरं आहेत आणि त्या दोन पर्वतांच्या मध्ये एक हिमालयासारखा शुभ्र पांढरं शिखर असलेला पर्वत आहे आणि दुसरा मेरू पर्वताच्या प्रमाणे सोनेरी शिखर असलेला पर्वत आहे. आता ह्या दोन शिखरांच्या एकमेकांना अगदी भिडू नयेत आणि त्या दोघांची शिखरं अगदी एकमेकांना जोडली, कुठं जागा नाही, जसं बंदिस्त फट नाही असं म्हणावं अशी ती स्थिती अत्यंत सुंदर आहे. एकमेकांना अगदी एक लागून असले तरी सुद्धा दोघांचं वेगळेपण कळतं, एक सुवर्णाचं एक रजताचं आहे. आणि म्हणाले या प्रकारे हे दोन एकमेकांना लागलेले, एकमेकांच्या जवळ असलेले, असे 100 योजन उंच असलेले अशी ती जी दोन शिखरं आहेत त्या शिखरांच्या इथून शुकदेव निघाले. आणि त्यांच्या लक्षात आलं हे शिखर आपल्याला थांबवू शकत नाही, अडवू शकत नाही, त्या शिखराच्या मधून आपण निघून गेलो म्हणजे त्याच्या आतून सुद्धा जाण्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं. ते पुढे निघाले, वायू लोकांच्या वरती आले, अंतरिक्षाची यात्रा करून पुढे गेले आणि त्यांनी पाहिलं की आपण सर्व लोकांच्या मध्ये संचार करू शकतोय. आणि त्या परमयोगवेत्या त्या शुकदेवांनी त्या श्वेत द्वीपामध्ये आपण पोचलो आहेत हे पाहिलं. ते जे श्वेत द्वीप आहे ते द्वीप आहे त्या ठिकाणी त्यांनी भगवान श्री नारायणांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं. श्री

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ. गावाच्या वेशीवर उभ्या असलेल्या रखवालदारावर कृपादृष्टी झाली आणि चेष्टेच्या अधीन गेलेल्या रखवालदाराचं भक्तात रूपांतर झालं. त्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या. तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता आणि स्वामींच्या अगोदरच्या अवतारात म्हणजे स्वामी श्री नृसिंह सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हा तो स्वामींच्या निकट होता. रखवालदाराच्या तोंडून श्री दत्तात्रेय स्तुती बाहेर पडू लागली. अतिशय सुस्वर आवाजात तो म्हणू लागला, ज्ञानसागर शिवगुरु अवधूत नाम ही निज सुख धाम. रखवालदाराच्या मुखातून स्वामी स्तुती प्रकट होऊ लागली आणि जमलेले लोक दिग्मूढ झाले. त्या लोकांमध्ये स्वामींविषयी अभद्र बोलणारे ते टोळभैरव सुद्धा होते. स्वामी हे श्री दत्तावतारी आहेत ह्याची लोकांना खात्री पटली आणि सर्वांनीच स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. त्या टोळभैरवांनी स्वामींची क्षमा मागितली. नंतर रखवालदार लोकांना हात जोडून सांगू लागला, गेले 3 दिवस स्वामी भणंग अवस्थेत इथे बसून आहेत. ते जागेवरून उठले सुद्धा नाहीत. माझा उद्धार व्हावा अशी स्वामींची इच्छा होती म्हणून मला स्वामींची चेष्टा करण्याची दुर्बुद्धी झाली. प्रथम आपण स्वामींची उत्तम भोजनादी व्यवस्था करूया. रखवालदाराचं बोलणं संपतं इतक्यात चिंतोपंत टोळांनी पुन्हा स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. परंतु स्वामींना चिंतोपंतांच्या घरी जायचंच नव्हतं. त्यांनी फक्त चिंतोपंतांच्या दिशेने भेदक कटाक्ष टाकला. मात्र चिंतोपंत मनोमनी काय समजायचं ते समजले. ते एकदम स्तब्ध झाले. केवळ चिंतोपंतांनाच नव्हे तर जमलेल्या गर्दीतल्या प्रत्येकाला वाटू लागलं की स्वामींनी आपल्या घरी यावं. अनेकांनी तसा आग्रह धरला. स्वामींनी कोणाच्याच विनंतीकडे लक्ष दिलं नाही. ते आपल्या परमभक्ताचा त्या गर्दीत शोध घेत होते. परंतु तो परमभक्त त्यांच्या दृष्टीलाच पडेना.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली सर्वोत्तम मौल्यवान गोष्ट कोणती तर एकच, आणि ती म्हणजे अखंड नामस्मरण. ह्या क्षणापासून तुम्ही एक निर्णय घ्या की आजपर्यंत जे काही आयुष्य आपण घालवलं आहे त्याचा यत्किंचितही विचार न करता उरलेलं संपूर्ण आयुष्य फक्त नामस्मरणात बुडून जायचं. हेच आपल्या आयुष्याचं ध्येय व्हायला हवं. बहुतेक माणसं बाह्यांगाने लाभणाऱ्या सुखासाठी जगतात. तुम्ही फक्त नामस्मरणासाठीच जगायला हवं. तसं आत्म्याला जाणवलं पाहिजे. आपल्यापाशी फक्त एक नाम हवं. बाकी कशाचीही सोबत मिळाली नाही तरी चालेल. त्यासाठी आपल्यापाशी वैराग्यपूर्ण विवेक हवा. तरच नाम रक्ताभिसरणातून वाहू लागेल. त्याला एक उपाय आहे आणि तो म्हणजे आपण करीत असलेला प्रपंच देवालाच अर्पण करावा. तो संसाराचं पाहून घेईल. आपण मात्र नामातच राहायचं.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया VT पंचभाई यांची गीतरचना. संगीत आणि स्वर RN पराडकर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन